सुप्रभात श्रोते हो, मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 31 वैशाख शके 1948 म्हणजेच दिनांक 21 मे 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 46.6 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 3.1 अंशानं जास्त होतं, तर किमान तापमान 26.8 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 1.4 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे, येत्या 24 तासात उष्णतेची लाट कायम राहून कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 22 मिनिटं उशिराने धावत आहे. 12261 हावडा दुरांतो एक्सप्रेस 4:10 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 4:41 उशिराने धावत आहे. 04132 बेंगलुरू कानपूर स्पेशल 7:30 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:54 उशिराने धावत आहे. 22692 बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 5 मिनिटं उशिराने धावत आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:10 उशिराने धावत आहे. 03252 बेंगलुरू दानापूर स्पेशल रात्री 12:45 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 9:28 उशिराने धावत आहे. नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे. 12160 जबलपूर अमरावती 6:25 22403 पॉंडिचेरी न्यू दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस 6:45 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 12768 संत्रागाछी टू साहिब नांदेड सुपरफास्ट एक्सप्रेस 8:10 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 12289 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर दुरांतो एक्सप्रेस 8:25 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 61120 आमला नागपूर मेमू 8:45 16032 अंदमान एक्सप्रेस 9:00 12113 नागपूर गरीब रथ एक्सप्रेस 9:20 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 03254 चेरापल्ली टू पटना जंक्शन 9:20 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 01457 पुणे नागपूर सुपरफास्ट स्पेशल 5:30 12151 समरसता एक्सप्रेस 10:15 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:25 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139. रेल्वे गाड्यांविषयी यानंतरची सूचना आपण ऐकू शकता आमच्या या सभेत 10:50

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6 वाजत आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत हिंदी बातम्या.

मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया, सुरेश वाडकर आणि सहकार यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय मधुकर पाठक यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया संत ज्ञानेश्वरांची रचना. संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

या देशभक्तीपर गीताबरोबरच अर्चना इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. यामध्ये ऐकूया स्वानंद याविषयी डॉक्टर मालती साखरे यांचे विचार.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण स्वानंद या विषयावर डॉक्टर मालती साखरे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: स्वानंद मानवी जीवनात अनेक गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर एक जीवनातील महत्वाची घटना म्हणजे आनंद होय. ही मानवी जीवनाची एक भावना आहे. काही प्रसंगी मनाला भावणारी अत्यंत सुखद घटना म्हणजे आनंद होय. हे प्रसंग स्वतःपुरते व्यक्तीपरत्वे तर कधी कुटुंबासाठी भावणारे असते, तर प्रसंगानुरूप मैत्री संबंधामध्ये तर कधी समाधासाठी मिळणारे सामूहिक असते. अशाच वेळी फक्त स्वतःपुरते जर अगदीच भावनिक अस्तित्वाचे अतिशय सुखद असेल तर अशा प्रसंगांना स्वानंद असे संबोधतात. ही व्यक्तीनुरूप प्राप्त होणारी अवर्णनीय उच्च पदाची घटना किंवा भावना असते. जी व्यक्तीला भावनिक अतिशय उच्च स्तरावर घेऊन जाणारी ठरते अशा प्रसंगी स्वानंद असे म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये संत परंपरेमध्ये अशा भावनिक अवस्थेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. यासाठीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की परस्पर स्थिती विश्वची नाही, सर्व स्वानंद कोंदला पाही, त्याची राहणीच सहजी बृहणमयी, सहज बोलवी वेदोत्तम. महाराजांना सांगावयाचे आहे की संतांना सर्वांना समत्वाकडे न्यायचे असते, एकत्व व्यवहाराने नांदवायचे असते. अवघे विश्वाला ब्रह्मसुखी डोलावे असे संतांना वाटते, म्हणून ते सांगतात की या प्रसंगी मनाला झालेला भाव हा सर्वस्वी स्वानंद एकवटलेला आहे असे स्वानंदी स्वरूपात संत असतात. अशाच काही गोष्टी आपल्या जीवनातही घडत असतात. प्रसंग सांगायचा झाला तर माझ्या घरातील सज्जावरच्या दोन मोठ्या आकाराच्या डब्यांमध्ये दोन पाखरांनी घरटे बनवले. जणू काही ती पडवीची जागा मॅटर्निटी होम बनलेले आहे. एका छोट्या डब्यात एक एक काडी गवत जमवून चिमणीने घरटे केले तर तिथे अंडी दिलीत. दुसऱ्या डब्यात भवरीने घरटे बनवून अंडी दिलीत. आता चिमणीची पिल्लं तयार झाली आहेत. ते चिवचिव करतात. चिमणी त्यांच्यासाठी अन्न पाणी शोधायला बाहेर पडते. हे प्रसंग बघून माझ्या मनाला खरोखरच स्वानंद दरवळतो. ही एक प्रकारची जीवनाची शिदोरी आहे. काहीतरी मोठं कमावल्याप्रमाणे मन सुखावून जाते. या प्रसंगी कविवर्य ग्रेस सरांचा एक लेख वर्णनीय आहे. त्याचे शिक्षकच चिमणी असे आहे. सरांच्या एका खोलीतील आरशाच्या मागे चिमणीने काडी काडी जमवून घरटे बनवले होते. त्या काड्यांचा घरात कधी कधी कचरा पडत असे, म्हणून सरांनी ते घरटे काढून फेकून दिले. त्यानंतर चिमणी आली नाही. परंतु काही काळाने सर चिमणीची वाट पाहू लागले, कारण चिमणी त्यांच्या मनाशी जुळलेली होती. ती त्यांना स्वानंदाची अनुभूती देत होती. काही काळाने चिमणीला न आलेले पाहून सर हळवे झाले. त्यांना वाईट वाटू लागले हे त्यांनी त्यांच्या लेखात नमूद केलेले आहे. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीशी जुळतो तेव्हा मनुष्य प्राणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुखद होऊन स्वानंद अनुभवत असतो. निसर्गाचा मानवाशी असाच अघोषित आनंददायी संबंध आहे. काही कवी माळरानातील रानफुले पाहून सुखद अनुभव घेतात. आपल्या परसबागेतील छोट्याशा झाडाला किंवा वेलीवरचे आलेले पहिले फूल पाहिले की असाच स्वानंद सुखाने मन गहिवरतो. जो दुसऱ्याचे करण्यामध्ये सुख मानून उत्तम कार्य करतो त्याला स्वानंदाची अनुभूती लाभते. दुसऱ्या अर्थाने त्याला परमेश्वराचे सेवकच समजले जाते असे संत सांगतात.
0: श्रोते हो आताच आपण स्वानंद या विषयावर डॉक्टर मालती साखरे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. आता ऐका आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र

कार्यक्रम कृषीवाणी विषय आहे एकात्मिक शेती पद्धतीनुसार शेती नियोजन भाग पहिला पुनःप्रसारण दुपारी 2 वाजता 6:45 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आरोग्यम धनसंपदा यामध्ये लहान मुलांचे वर्तन या विषयावर डॉक्टर हर्षल वाघ यांनी दिलेली माहिती पुनःप्रसारण दुपारी 2:05 6:50 परिसर या अंतर्गत जैव विविधता या विषयावर पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती सादरकर्त्या तेजा दुर्वे पुनःप्रसारण दुपारी 2:10 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात मराठी भावगीतं सादर करतील कलाकार धनश्री देशपांडे 9:00 सूचनापत्र 9:30 सूरसाख्यान या अंतर्गत सद्गुरु वाचून सापडे ना सोय याविषयी विनोदबुवा खोंड यांचं कीर्तन 10:00 प्रायोजित कार्यक्रम गणेशा हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर विषय हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर 10:35 नाट्यसंगीत 11:00 गाता रहे मेरा दिल 11:30 ए आय ची दुनियादारी याअंतर्गत ए आय तज्ज्ञ डॉक्टर निश्चल पुरी यांच्याशी स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू होईल यामध्ये वनिता मंडळ प्रसारित करू याअंतर्गत आरोग्य संवाद याविषयी विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट जयश्री शिवलकर यांची मुलाखत त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची मुलाखत विषय फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक सादरकर्त्या संगीता अरसपुरे 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र 1:45 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा 1:55 ऐसी अक्षरे रसिके 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म सायंकाळच्या सभेत 5:02 नाद ब्रह्म 5:30 युवा श्रोत्यांचा कार्यक्रम युववाणी या अंतर्गत करिअर मंत्र आयटी क्षेत्रामधील करिअरच्या संधी या विषयावर डॉक्टर निर्मल मुंगले यांची मुलाखत सादरकर्ते अतुल साकारकर 6:15 मराठी चित्रपट संगीत 6:30 श्रमिक बांधवांचा कार्यक्रम कामगार सभा 7:15 वृत्त विशेष 7:30 ग्रामीण श्रोत्यांचा कार्यक्रम माझं घर माझं वावर याअंतर्गत कौटुंबिक संवाद मालिका गोष्टी गावगाड्याच्या लेखक द्रुपद गाडे सहभाग शंतनू ठेंगडी रोहिणी सूर्यवंशी आणि निहास लोखंडे त्यानंतर गौरवगाथा कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची मुलाखत गुलाब उके मुक्काम सातलवाडा तालुका साखोली जिल्हा भंडारा यांची मुलाखत 8:15 लोकसंगीत 8:30 भावधारा 9:15 स्पॉटलाईट 9:30 कंट्री वाईड 9:45 इन्साईट्स 10:00 नादब्रह्म 6:30 मराठी नभोनाट्य आनंद ओवारी भाग 2 लेखक डी बा मोकाशी सादरकर्त्या गौरी लागू ही होती रूपरेषा आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांची

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कृषीवाणी विषय आहे एकात्मिक शेती पद्धतीनुसार शेती नियोजन, भाग पहिला.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, अलीकडे आपण बघतोय की दिवसेंदिवस शेतीवर होणारा खर्च हा आपला वाढतोच आहे. म्हणूनच शेती करत असताना ती आर्थिकदृष्ट्या फायद्याची कशी ठरू शकते या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करणं हे मात्र गरजेचं आहे. आज आपण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून या संदर्भात आलेली महत्वाची माहिती जाणून घेऊया. लक्षात घ्या, येणाऱ्या

0: यामध्ये शेतीच्या विविध कामांवर होणारा जो खर्च आहे तो अनेक मार्गांनी आपल्याला कमी करणं हे गरजेचं आहे. कृषी निविष्ठांमध्ये बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं तर यासारख्या बाबींचा समावेश होत असतो. आणि महत्वाचं म्हणजे यांच्या किमती या दरवर्षी वाढतच असतात. आता हा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला संवर्धित शेतीचा एक सर्वोत्तम उपाय आहे. त्यानुसार दरवर्षी खोल नांगरट न करता 2 ते 3 वर्षातूनच एकदा जमीन आपण नांगरून घ्यावी. यामुळे खर्च तर कमी होईलच, शिवाय जमिनीची धूप कमी होऊन मातीतील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास देखील होणार नाही. याशिवाय शेतातील पिकांच्या अवशेषांचा संपूर्ण काडीकचरा जाळून न टाकता तो आपण कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा, किंवा मग रोटाव्हेटर, स्लॅशर यासारख्या अवजारांच्या साह्यानं जमिनीत गाळून घ्यावा. निश्चितच यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. शेतकरी बंधूंनो, प्रभावी तण नियंत्रणासाठी शक्यतो उगवणपूर्व आणि उगवण पश्चात तणनाशकांचा किफायतशीर आपण वापर करावा. पिकांच्या पेरणीच्या वेळेस रायझोबियम, ऍझोस्पिरिलियम, ऍझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू यासारख्या जैविक खतांचा पीकनिहाय आपण शिफारशीप्रमाणे वापर करावा. या अगोदर आपण माती परीक्षण करून घेतलं असेल तर त्याच्या अहवालानुसार रासायनिक खताचं नियोजन करावं. मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षणानुसार शिफारस केल्या गेलेल्या सर्व उपाययोजना आपण शेतामध्ये कराव्यात. रासायनिक खताचा तुटवडा पडल्यास पिकांना आवश्यक असणारे जे पोषक अन्नद्रव्य आहे त्याचा पुरवठा करण्यासाठी आपण कंपोस्ट खत, शेणखत, हिरवळीचं खत, गांडूळ खत, तसंच मूल्यवर्धित पीडीकेव्ही, फॉस्फो कंपोस्ट खत, जीवामृत यासारख्या सेंद्रिय खताचा पर्यायी वापर वाढवावा. रासायनिक खताचा वापर 25% आणि आणीबाणीच्या स्थितीत भारी जमिनीसाठी आपण तो वापर 50% कमी करू शकतो. दिवसेंदिवस कमी होत असलेली जमिनीची सुपीकता, कमी झालेलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, शेणखतासारख्या सेंद्रिय खताची कमी झालेली उपलब्धता, तर या सर्व गोष्टी आपण गांभीर्यानं लक्षात घेण्याची आता वेळ आलेली आहे. जास्त शेती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक तेवढ्याच क्षेत्रावर पेरणी करून शक्यतो कमी उत्पादन देणाऱ्या उर्वरित क्षेत्रावर हिरवळीच्या खताचा वापर आपण पेरणीपूर्वी करणं हे मात्र गरजेचं आहे. त्यासाठी ताग, धेंचा, उडीद, मूग यासारख्या पिकांची पेरणी करावी आणि हिरवळीचं खत जे आहे ते साधारणतः पीक फुलोरावर असताना आपण जमिनीत गाळणं हे हितकारक ठरतं. यामुळे खराब झालेल्या जमिनीचं एकूणच आरोग्य उत्तम होतं, तिची सुपीकता वाढते आणि उत्पादन क्षमता देखील सुधारते. याशिवाय अनेक उपाययोजना आपल्याला एकात्मिक शेती पद्धतीमध्ये करता येईल, तर या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा आढावा. येत्या 12 तासात उष्णतेची लाट कायम राहून कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

मुंबई केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय. पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेळ होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीय. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलीय. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: स्वागत श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
2: जीव संरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असं एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं लाटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमेट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते. त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते. मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमेट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही. आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली.
0: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
1: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी पञ्चराष्ट्रयात्रायाः पञ्चमं अन्तिमं च चरणं सफलतया सम्पाद्य इटली देशात् नवदिल्लीं प्रत्यागतवान्. यह भारत इटली देशयोः मध्ये विशेष रणनैतिक

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच

आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा लक्षात घ्या 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आकाशवाणी नागपूर केंद्र घेऊन आलाय प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी अनुभवाची गाठवडी तुमच्या दारी अमृत कलश। पिकल्या पानातला हिरवा देठ भरून काढतो चैतन्याची कमी। वडीलधाऱ्यांच्या अनुभवानं आपण शहाणे होऊया, अमृत कलश देतो ही हमी। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे प्रस्तुत अमृत कलश हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजून 30 मिनिटांनी।

0: ए हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होतोय ना.
1: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
4: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
3: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची,
5: सांग तू माझा
3: तुमच्या आवडीची
4: पाहिले नमी तुला,
3: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी. सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन
1: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून.
3: देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय? आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करीत आहोत मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

0: आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं

हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मेपर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता.

मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता या मूल्यांचं पालन करूया. संविधान समजून घेऊया. आपला देश बळकट करूया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

श्रोतेहो, अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 21 मे. श्रोतेहो, आज भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली, ज्यामुळे भारत डिजिटल युगात प्रवेश करू शकला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हा दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मराठी लेखक कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांची आज जयंती. त्यांचा जन्म 21 मे 1928 रोजी झाला. पद्मश्री पुरस्कार सन्मानित कवी लेखक व्यंगचित्रकार शरद जोशी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 21 मे 1931 रोजी. श्रोतेहो, भारतीय पर्यावरणवादी आणि चिपको चळवळीचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन 21 मे 2021 रोजी झालं. चिपको आंदोलनाची कल्पना त्यांच्या पत्नी विमला बहुगुणा आणि त्यांचीच होती. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे

0: जरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो मी, तो खोटा असू शकत नाही. एक सर्वांनी समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो.
0: बरोबर.
1: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
0: अच्छा.
1: तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
0: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
0: बापरे.
1: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोटून ठोटून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये. कुणाला काही बोलायचं नाही आणि हा घुसला कसं तरी करून शिना मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो

0: जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडेना हे, काय मनोरुग्ण पण वाटेना आता, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता, आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो, आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळा मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत, की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवंत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण याच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? हे
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: तो सहक्षेपित केला होता आकाशवाणीच्या नागपूर केंद्राने. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 KHz आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:37 झाली आहेत.
2: नव्या आशा, नव्या दिशा,
3: नवी क्षितिज, नव्या वाटा
4: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश.
2: कला, साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात.
3: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात.
4: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 KHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30.
2: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम.
1: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी. विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमच्या फोन नंबर्स आहेत 6940067250101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
5: सुनना ना भूलिए हमारा कार्यक्रम आबशार माह के दूसरे और चौथे शुक्रवार सुबह 9:30 पर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. यामध्ये आज ऐकूया मराठी भावगीता. कलाकार आहेत धनश्री देशपांडे.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात मराठी भावगीत धनश्री देशपांडे यांच्या स्वरात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकत आहात.

0: സുഗം സംഗീത सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलीत मराठी भावगीतं. कलाकार होत्या धनश्री देशपांडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नव्या आशा, नव्या दिशा,
2: नवी क्षितिज, नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस. युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश.
1: कला, साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात.
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30.
1: तर ऐकायला विसरू नका
4: युववाणी कार्यक्रम.
0: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज सहक्षेपित करू आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

खबरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांश पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे तर CPIM ने शंभू नाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया अरुण दाते यांच्या स्वराने. रचना गंगाधर महांबरे यांची आहे. स्वरजात चढवलाय श्रीनिवास खळे यांनी. चित्रपटाचं नाव आहे सोबती.

भालू ऐकूया या चित्रपटातून सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात पी सावळरामांचं गीत, स्वरसाज चढवलाय विश्वनाथ मोरे यांनी.

मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात घेऊया एक अल्पशी विश्रांती. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हायपर टेन्शन अर्थात उच्च रक्तदाब. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940006725

6-0-1-0-1 आणि 2-5-2-9-2-6-6 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात रवींद्र भट यांची रचना, चित्रपट ते माझे घर, संगीतकार सुधीर फडके.

सुधीर मोघे यांचे शब्द ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत नियोजक सुधीर फडके. चित्रपटाचं नाव आहे धाकटी सून.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

सामायिक सातबारा असला तरी शेतशिवार सौर ऊर्जेने उजळणार. रात्रीच्या अंधारात जीव मुठीत धरून शेताला पाणी देणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप योजना खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे. आतापर्यंत सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या, मात्र आता हा तांत्रिक पेच शासनाने यशस्वीपणे सोडवला असून सामाजिक सातबारा असलेल्या खातेदारांनाही सौर कृषी पंपाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शेतीच्या प्रगतीला सौर ऊर्जेचे नवे नाव आणि बळ मिळणार आहे. वडिलोपार्जित किंवा संयुक्त मालकीची जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता या योजनेचे दरवाजे उघडले असून सातबाऱ्यावर एकापेक्षा अधिक नावे असली तरी तांत्रिक अडचण येणार नाही. कुटुंबातील किंवा जमिनीतील इतर भागीदारांच्या संमतीने एखादा हिस्साधारक

शेतकरी आपल्या वाटणीच्या क्षेत्रासाठी आता सहजपणे सौर ऊर्जा पंपाचा अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांना दिवसा हक्काची आणि मोफत वीज मिळावी यासाठी राज्य शासनाने महावितरणाच्या माध्यमातून ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजेनुसार 3 अश्वशक्ती, 5 अश्वशक्ती आणि 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे सौर पंप दिले जातात. शेतकऱ्यांचा वीज खर्च शून्यावर आणणे आणि त्यांना रात्रीच्या वेळेस कराव्या लागणाऱ्या सिंचनाच्या त्रासातून अनेक धोक्यापासून मुक्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नागपूर जिल्ह्याने सौर ऊर्जेच्या वापरात आधीच मोठी झेप घेतली असून विविध टप्प्यांवरील सौर कृषी पंप योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात आजवर सुमारे 1000

0: या माध्यमातून जिल्ह्यात आजवर सुमारे 1000 शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा लाभ घेऊन आपले वीज बिल शून्य केले आहे. आता सामायिक सातबाराच्या नवीन धोरणामुळे ही लाभार्थी संख्या आगामी काळात दुपटीने वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. सामायिक जमिनीवर सौर पंप बसवितांना भविष्यातील कायदेशीर वाद टाळण्यासाठी सातबाऱ्यावर नाव असलेल्या इतर सर्व भागीदारांची ना हरकत प्रमाणपत्रे म्हणजेच लेखी संमती मिळणे आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराला स्टॅम्प पेपरवर एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, ज्यामध्ये जमिनीचा वापर, हिस्सेदारांची संमती आणि योजनेच्या अटींचे पालन करण्याबाबतची कायदेशीर हमी द्यावी लागते. या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांकडे स्वतःची विहीर, बोअरवेल, शेततळे किंवा नदी यासारख्या कायमस्वरूपी पाण्याचा शाश्वत स्रोत असणे अनिवार्य आहे, तरच सौर प्रणालीची कार्यक्षमता सिद्ध होते. ऑनलाईन अर्जासोबत अद्ययावत द्वारा सातबारा, पासबुकची प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. अनुसूचित जाती आणि जमाती SC ST प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी जातीचा दाखला जोडल्यास विशेष सवलत दिली जाते. विहित हिस्सा भरल्यानंतर महावितरणतर्फे तांत्रिक सर्वेक्षण केले जाते आणि त्यानंतर तातडीने सौर पंप बसविला जातो. शेतकऱ्यांनी महावितरणाच्या www.mahadiscom.in/solar या संकेतस्थळावर किंवा महावितरण ग्राहक मोबाईल ऍपवरून ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अर्जाची स्थिती आणि पुढील कारवाईची सर्व माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारा कळविली जाते, असे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरण नागपूर यांनी कळविले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत थोरली जाऊ या चित्रपटाच्या गीताने. स्वर आशा भोसले आणि सहकारी, रचना सुधीर मोघे यांची, संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ऐकूया मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत रचना N. दत्ता यांची. चित्रपटाचं नाव आहे अपराध.

सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। कीर्तनारंभी भगवत भक्त जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अधिकार युक्त वाणीने सद्गुरु महिमा वर्णन करतात। वक्ता अधिकारी असल्याशिवाय त्याचा उपदेश श्रोत्यांच्या अंतःकरणावर ठसत नाही। तुकोबाचा अधिकार काय वर्णन करावा हो, मोरोपंत वर्णन करतात

नींद्र सनकाचा। अशा प्रकारचे वैराग्य अनुभव संपन्न तुकाराम महाराज सद्गुरु महिमा वर्णन करतायत। सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी। सद्गुरु वाचून सोय म्हणजे मार्ग, अर्थात परमार्थाचा मार्ग सापडत नाही, म्हणून ज्यांना परमार्थ करावयाचा असेल त्याने म्हणजे बद्धावस्थेतून निघालेल्या मुमुक्षूने आधी आधी म्हणजे फार लवकर किंवा प्रपंचात खेद रोग चिंता म्हातारपण इत्यादिक आधी व्याधी प्राप्त होण्याच्या आधी सद्गुरूचे पाय धरावे, म्हणजे सद्गुरूला शरण जाऊन संसार दुःखापासून आपल्याला सोडवण्याविषयी त्याची प्रार्थना करावी व त्याचा सच्शिष्य होऊन त्यांना ईश्वर रूप समजून काया वाचा मनाने त्याची निष्कपट सेवा करावी। प्रापंचिक व पारमार्थिक अशा प्रत्येक गोष्टींच्या सिद्धीकरता श्री गुरूंची कृपा अत्यंत आवश्यक आहे। प्रपंच रूपी अंधकार नाहीसा होऊन चैतन्य रूपी सूर्य उदयाला येण्याकरता, तसेच दया क्षमा शांती ही दैवी संपत्ती प्राप्त होण्याकरता सद्गुरूचीच कृपा पाहिजे, म्हणून भगवत भक्त तुकाराम महाराज सद्गुरूला शरण जाण्याचा आग्रह करतात। या जगतामध्ये शिष्यांच्या द्रव्याचं हरण करणारे गुरु पुष्कळच आहेत, पण शिष्याचे त्रिविध ताप हरण करण्याचं सामर्थ्य सद्गुरूच्याच ठिकाणी असतं। गुरवो बहव संती शिष्य वित्तापहारका, गुरवो विरला संती शिष्य वृत्तापहारका। या जगामध्ये नाना प्रकारचे मठ स्थापन करणारे, शिष्य परंपरा वाढविणारे, त्यांच्या द्रव्याचा अपहर करून लुबाडणारे, आपली मोठमोठाली देवस्थाने चालविणारे, पोशाखानेच नुसता गुरुचा आविर्भाव आणणारे असे पुष्कळच गुरु सापडतील, परंतु शिष्याचे आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक असे त्रिविध ताप दूर करून त्यांच्या मनाला खरी शांती व सुख देऊन ईश्वर प्राप्ती करून देणारे गुरु सापडणं कठीण आहे हो। यावर राम जोशी तात्या म्हणतात की

बाह्यरूपाने नटलेले अंतर्यामी परमेश्वरापासून दूर असलेल्या या लोकांपासून फारच मोठा धोका आहे. धड प्रपंचही नाही आणि धड परमार्थही नाही. समर्थ रामदास स्वामी महाराज यावर म्हणतात, वरी वरी वेश केला अंतरी दोष भरला, या दोषाचे दहनाला आत्मज्ञान पाहिजे. याकरिता एक हिंदी कवी म्हणतोय की पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. सद्गुरुनाथ कसे ओळखावे त्याचं लक्षण आद्य शंकराचार्य वेदांत केसरी नावाच्या ग्रंथामध्ये लिहितात. ते असं म्हणतात, दृष्टांतो नैव दृष्ट त्रिभुवन जठरे सद्गुरोर्ज्ञान दातुः स्पर्शश्चेत्तत्र कल्पस्य नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वा लौकिकोऽपि. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्रिभुवन जठराच्या ठिकाणी ज्ञानदात्या सद्गुरुला शोभेल असा दृष्टांत सापडणार नाही. म्हणून योग्य सद्गुरु जीवनामध्ये मिळाले तर देहाचं सोनं कसं होतं हे उत्तरंगामधून आपण बघूया. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतायत, सद्गुरु

आपल्या महाराष्ट्रात औरंगाबादेपासून 30 ते 35 मैलावर प्रतिष्ठान म्हणजेच पैठण हे गोदावरीच्या प्रशांत तीरावर आहे. पैठण म्हटलं की भानुदास ते एकनाथ महाराजांप्रमाणे ही परंपरा समोर येते. काय केलं हो त्यांनी,

अशाया पैठणला शांत दांत प्रशांत असे एकनाथ महाराज असताना पैठण जवळच्या खेड्यामध्ये एक कुलकर्णी आडनावाचा ग्रामजोशी राहत होता, अतिशय सात्विक दयाळू। एकदा या कुलकर्ण्याच्या घरी कुळकुळाचाराचा सण होता हो।

या ग्रामजोशाच्या मुलामध्ये एक वेडा बावळा मतिमंद असा गावबा नावाचा मुलगा होता. त्यांनी ती पुरणपोळी खाल्ली हो आणि त्याला त्याची चटक लागली. दुसऱ्या दिवशी त्याच्या हट्टाप्रमाणे पुरणपोळी झाली. 3-4 दिवस हाच धंदा आई कंटाळून गेली आणि त्याला म्हणाली, अरे रोजच्या रोज हा पदार्थ कसा काय होणार बाबा? आज काही नाही, तो खूप रडला लोळला आणि शेवटी जेवला सुद्धा नाही. हा भूक लागेल तर खायला मागेल असं तिला वाटलं. पण त्याचा तो अतिहट्ट पाहून शेवटी तिने त्याच्या वडिलांना सांगितलं. त्यांनी त्याला बेदम मारलं हो. आई म्हणाली, पाहिजे पुरणपोळी, घे बाबा पुरणपोळी देत आहेत, घे पुरणपोळी. मार खाल्ला पण हट्ट सोडला नाही त्यानं. त्या दिवशी गावबाच्या आईनी अन्न सुद्धा घेतलं नाही. फार वाईट वाटलं तिला. शेवटी विचार केला, या मुलाचं कसं होणार, आपली तर गरिबी आड आलेली आहे. म्हणून तिच्या डोळ्यासमोर पैठणच्या श्री एकनाथ महाराजांचा वाडा दिसला हो. कीर्तनाचा प्रसंग तिने कितीतरी वेळा अनुभवला होता. महाराजांचं कीर्तन अमृतवाणीचं कितीतरी वेळा ऐकलेलं होतं.

नाथांच्या शांतीचा आणि अधिकाराचा विचार करून यजमान सत्यनारायणासाठी जवळच्या खेड्यावर गेले आहेत, सायंकाळाशिवाय येऊ शकत नाही असं पाहून गावाबाला आपल्या कडेवर घेऊन बाई बाई चालत चालत 3 मैलावर असलेल्या पैठण क्षेत्री आली. नाथांच्या वाड्यामध्ये तिनं प्रवेश केला. नाथ महाराज नामस्मरण करीत होते. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. बाईने विजय पांडुरंगाला वंदन करून नाथांच्या चरणावर मस्तक ठेवलं. नंतर गावबाला त्यांच्या चरणावर नमस्कार करायला लावलं. नाथ म्हणाले, बाई आज कीर्तनाची वेळ सोडून तुम्ही मध्ये कशा काय आलात? बाई म्हणाली, महाराज आम्ही अत्यंत गरीब आहोत. हा मुलगा बावळा मतिमंद असल्यामुळे मी घरी पुरणाची पोळी केली, ती याला फार आवडली. 4-5 दिवस त्याने तोच हट्ट केला. मी कस तरी ते पुरण पुरवलं हो, पण आता नेहमी नेहमी कुठून आणणार ते पुरण? हा 3-4 दिवस झाले उपवाशीच आहे. त्याच्या वडिलांनी त्याला खूप हट्ट करतो म्हणून खूप बेदम मारलं हो. माझं मन कळवळलं, मला सहन

झाला नाही म्हणून मी आपल्या चरणी त्याला ठेवावं या विचारानं आली आहे महाराज. मला दूर करू नका. नाथ म्हणाले जरूर ठेवा. अहो आमच्या पांडुरंगाला 12 महिने पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो. हा योग्य ठिकाणी येऊन पोहोचलाय. काही कमी नाही या श्रीहरीच्या धामी. हे ऐकून त्या बाईला खूप आनंद झाला. त्यांच्या स्वाधीन करून मुलाला व त्याच्या मुखावरून पाठीवरून हात फिरवून सजल नेत्रांनी अवलोकन करून मन वज्रावरून कठीण तिनं केलं आणि रडत रडत घराकडे निघाली. याला म्हणतात योग. काय परमेश्वराची लीला आहे.

रोज एकनाथांनी नैवेद्य झाल्यावर नैवेद्याचं ताट गावबा पुढे ठेवावं. नैवेद्याच्या एका पोळीत आणि एका वाटीभर तुपामध्ये गावबा खुश होत असत. 8 दिवसात त्याच्या अंगावर चकाकी आली. मुलांमध्ये चेंडू लगोऱ्या गोट्या खेळाव्या आणि रोज नैवेद्य खावा. आता नाथांचं अवतार कार्य संपत आलं याची नाथांना जाणीव झाली. यावेळी नाथांच्या भावार्थ रामायणाचं कार्य लेखन पूर्ण होत आलेलं होतं. 2-3 अध्याय शिल्लक राहिलेले होते. नाथांनी आपल्या निर्यायाची कल्पना हरिपंडिताला आणि भाविकांना दिली. ते म्हणाले, महाराज, संत कोणतंही काम अपुरं ठेवित नाही, मग हा ग्रंथ पूर्ण कोण करील? नाथ म्हणाले, आमचे गावबा करतील. काय गावबा? हा बावळा हा काय करणार? असं म्हटल्या बरोबर नाथांनी त्याला आपल्या जवळ घेतलं आणि गावबाला नाथ म्हणाले, काय हो, पुरणाची पोळी रोज कोण करत? तेव्हा मोठ्या कष्टाने तो एक नाथ. हा बरोबर आहे, आता झालं तुमचं तोंड सुरू. अहो, नैवेद्याचं ताट तुमच्या पुढे कोण ठेवत? एक नाथ. आता असं करा, हा सुतळीचा पिंडा जवळ ठेवा आणि पूर्ण एकनाथ शब्द झाला की याला गाठ द्यायची. 4 दिवसामध्ये हे सारखं सुरू होत. एकनाथ म्हणावं आणि एक गाठ पाडावी. एक

ही गावबाशी तयारी होताच नाथांनी गावबाला आपली लेखणी देऊन त्याच्या मस्तकावर हात फिरवला आणि कवित्व स्फूर्ती सुद्धा त्याला दिली आणि म्हणाले ग्रंथ पूर्ण करण्याचं काम तुमचं. गावबांनी एका सद्गुरु कृपेनं उत्तम रीतीनं ते कार्य केलं. कुठली आली ही स्फूर्ती? ही सद्गुरुनाथांनी त्याच्यावर केलेली कृपाच होती. अहो, नाथांची ओवी कुठे संपली आणि गावबाची ओवी कुठे सुरू झाली हे अजून सुद्धा कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज पूर्व रंगपद्यामध्ये सांगत असताना तेच सांगतायत की

अव गावबा सुद्धा गावबावर सुद्धा परमेश्वराची कृपा सद्गुरुनाथांची कृपा झाली. आणि काय विचारता त्या गावबाची कीर्ती साऱ्या जगतामध्ये गावबा याला कवित्व स्फूर्ती दिली म्हणून प्रसिद्ध झाला. पण नाथांनी लिहिलेली ओवी आणि गावबांनी केलेला हा चमत्कार अजूनही लोकांना ओळखता आला नाही म्हणून तुकाराम महाराजही त्याच आशयानं बोलले.

देहाचं सोनं होईल, पण त्याकरता त्याकरता शिष्य सुद्धा अधिकारी असायला हवेत, नाहीतर या जगतामध्ये अटाव गुरु बटाव चेले, पौर्णिमेला आले आणि अमावस्येला गेले असे कितीतरी या जगतामध्ये दिसून येते। अधिकारी शिष्य जर असला, अहो बघा ना, आपण शाळेमध्ये जातो, 60 मुलांचा वर्ग असतो, पण यामध्ये एखाद्याच विद्यार्थ्यावर कृपा होते, याचं कारण त्याचा अधिकार फार असतो, असे

0: सद्गुरु वाचूनी सापडेना सोय याविषयी विनोदबुवा खोंड यांचं कीर्तन आपण ऐकलत सुरसाख्यान या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: विजयच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी. ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर आकाशवाणी नागपूर केंद्र.
0: आकाशवाणी नागपूर 10 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. श्रोतेहो नमस्कार. गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजचा विषय आहे हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत नागपुरातील सुप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ऋषिकेश उमाळकर.
1: नमस्कार.
0: श्रोतेहो, उच्च रक्तदाबासंबंधी आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला लगेच फोन करू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010101 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. नुकताच 17 मेला

0: उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आला आणि जनजागृती करणं हाच याचा प्रमुख उद्देश होता. तर आज बदलती जीवनशैली पाहता हा उच्च रक्तदाब आपण कसा नियंत्रणात ठेवू शकतो आणि उच्च रक्तदाबाशिवाय संबंधी आम्हाला काही सांगा.
1: तुम्ही एकदम छान सांगितलं की 17 मे हा जागतिक वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजे उच्च रक्तदाब दिवस होता. तर ब्लड प्रेशर हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर ज्या आपल्या बॉडीमधल्या सर्व रक्तवाहिन्या किंवा पाईप्स आहेत त्याच्यामधून जे रक्त वाहतं ते एका फ्लोनी किंवा स्पीडनी वाहतं. तो जो स्पीड असतो किंवा तो जो प्रेशर असतो दॅट इज ब्लड प्रेशर. ब्लडनी आर्टरीजवर टाकलेलं प्रेशर. आता ते देवानी ठरवून दिलेलं आहे की ते प्रेशर जनरली 120 वरचं आणि 80 खालचं, म्हणजे सिस्टोलिक 120 आणि डायस्टोलिक 80 असायला हवं. जेव्हा हे प्रेशर एक सर्टन लिमिटच्या वर वाढून जातं त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या बॉडीमधल्या ऑर्गन्सला फास्ट किंवा जास्त प्रेशरनी रक्त भेटायला सुरुवात होते आणि मग ते ऑर्गन्स जे आहे ते त्या प्रेशरनी येणारं ब्लड झेलू शकत नाही आणि विथ टाइम हळूहळू हळूहळू वर्षानुवर्षानंतर त्या प्रत्येक ऑर्गनला किंवा अवयवामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते आणि मग प्रॉब्लेम्स सुरू होतात. तर हे डिटेक्ट खूप लेट होतं. म्हणून हायपरटेन्शनला किंवा ब्लड प्रेशरला आपण सायलेंट किलर म्हणतो. कारण असं असतं की पहिले तुमचं ब्लड प्रेशर समजा वाढलेलं असलं तर पहिले 2-3 वर्ष तुम्हाला त्रास काहीच होत नाही आणि तुम्हाला समजतही नाही.
0: हा बराच वेळ लक्षात येत नाही.
1: आणि मग जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर चेक करता त्याच्यानंतर ते कंट्रोल करून खूप प्रॉब्लेम सॉल्व्हही होत नाही. कारण की ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांनी डॅमेज केलेला असतो.
0: डॉक्टर एक फोनवर श्रोते आहेत. हॅलो.
2: हा नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार
2: डॉक्टर साहेब. माझा असा एक प्रश्न होता. माझं नाव विनोद झाडे आहे. नागपूरला राहतो. माझं गेल्या 7-8 वर्षापासून सर माझं जे बीपी आहे ते जवळपास मॉर्निंगला 90-130 राहतो सर. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसमधून वापस आल्यानंतर सर ते 195-135-140 जातं. तर मला गोळ्या घ्यायची गरज पडेल का सर? हे गेल्या 7-8 वर्षापासून चालू आहे सर.
1: नाही, जर या रेंजमध्ये तुमचं बीपी राहत असेल तर तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज पडेल. आणि ज्या पद्धतीची हिस्ट्री तुम्ही सांगत आहे त्याच्यात अजून सायंटिफिकली जर इव्हॅल्युएट करायचं असेल तर एक 24 तासाचं अॅम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग नावानी एक प्रकार असतो, एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये पूर्ण 24 तासामध्ये कमीत कमी 40-50 वेळा तुमचं बीपी घरच्या घरी घेतलं जातं आणि त्याचे ॲव्हरेज रिडिंग्स काढले जातात. जर ते एका पर्टिक्युलर लिमिटच्या वर राहिले तर मग तुमचे डॉक्टर तुम्हाला बीपीच्या औषधं सुरू करतील आणि जर नसतील तर मग नाही करणार. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीची हिस्ट्री तुम्ही सांगत आहे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून हे सगळं चेक करून जर गरज पडली तर ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे.
0: अच्छा डॉक्टर, आत्ताच आपण म्हणालेत की हा सायलेंट किलर आहे. आणखी एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर.
0: गुड मॉर्निंग.
3: अमरजीत सिंग बोल रहा हूँ, लष्करी बाग से. सर मेरा एक सिंपल क्वेश्चन है, ये हाइपर टेंशन और ये जो हाई ब्लड प्रेशर, सर ये दोनों मतलब क्या एक दूसरे से कनेक्टेड है? और सर जब भी मतलब रेंडमली मतलब कोई अपना बीपी चेक करते है तो सर तो हमेशा अलग अलग दिखाता, मतलब मॉर्निंग में कुछ होता है, दोपहर में मतलब रात में, तो किस मतलब रेटिंग को सही माना जाए, मतलब क्या एक मतलब एडवाइस अगर आप करना चाहिए?
1: देखिए, हाइपरटेंशन और हाई ब्लड प्रेशर ये दोनों एक ही चीज है, सिर्फ अलग अलग वर्डिंग है, अलग अलग लैंग्वेज यूज की हुई है, बाकी कुछ नहीं है. दूसरी बात जो आपने बताया कि मॉर्निंग में ब्लड प्रेशर अलग रहता है, दोपहर में अलग रहता है, रात को अलग रहता है, तो दैट इज साइन ऑफ नॉर्मल लाइफ. अगर आपका कंटिन्यूसली एक ही ब्लड प्रेशर आएगा तो वो आपके लिए ज्यादा डेंजरस रहेगा. आदमी है, जान है, एक्टिविटीज है, तो अलग अलग लेवल पे ब्लड प्रेशर अलग अलग आना ही है, आना ही चाहिए. सिर्फ उसका जो वेरिएशन है वो विद इन 20-30 mm ऑफ HG रहना चाहिए. उसके बियॉन्ड अगर वो वेरिएशन होता है तो फिर अपन ये बोल पाएंगे कि कुछ तो कुछ प्रॉब्लम है और इसके लिए इवैल्यूएशन और ट्रीटमेंट की जरूरत है. रही बात ब्लड प्रेशर के रेंज की, तो अगर आपका ऊपर का ब्लड प्रेशर 100 और 140 के बीच में है तो भी एक्सेप्टेबल है, और आपका नीचे का ब्लड प्रेशर 60-90 के बीच में तो भी एक्सेप्टेबल है. इसके नीचे और ऊपर अगर जाता है तो दोनों चीजों में इवैल्यूएशन और ट्रीटमेंट लग सकती है.
0: अच्छा डॉक्टर, आणखी एक फोन है. हेलो.
4: हेलो.
0: हाँ,
1: नमस्कार, विचारा प्रश्न.
4: सर नागपुर से बोल रहे हैं. तो मेरा एक क्वेश्चन था कि अभी के जो टीन एज बच्चे हैं करते हैं और मोबाइल गेम पे ज्यादा रहते हैं, तो जब मॉर्निंग में जब उठते हैं तो उनकी स्किन पे स्वेलिंग दिखता है, और ज्यादा चिड़चिड़ होना ये भी हाइपरटेंशन का सिम्टम है.

0: हाँ, ज़्यादा चिड़चिड़ होना या हाइपरटेंशन का सिम्टम्स रहता है, और ऐसा बोला गया है कि पहले के ज़माने में कुछ एज के बाद ही बीपी मिलता था या बीपी पाया जाता था, लेकिन आजकल ऐसा नहीं रहा है। अगर आपको ऐसा कोई प्रॉब्लम या ऐसे कोई लक्षण आपके बच्चों में दिखते हैं, तो आपने उनके डॉक्टर के पास लेके जाके उनका बीपी चेक करना चाहिए, और अगर वो बोलते हैं तो ट्रीटमेंट भी करनी चाहिए।
1: डॉक्टर आणखी एक फोन आहे. हेलो.
2: हेलो. हाँ,
1: हाँ, आपलं नाव
2: नमस्ते.
1: सांगा आणि
2: हाँ,
1: प्रश्न विचारा.
2: नमस्ते. हेलो.
1: हेलो, तुमचा
2: हाँ,
1: प्रश्न विचारा.
2: मी वाशिममधून बोलते, बाकीची काना. मला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला जर एंजियोग्राफी जर करायची नसेल ब्लॉकेज जाणून घेण्यासाठी, तर दुसरी कोणती टेस्ट आली असते?
0: बघा, ब्लॉकेजेस जाणून घेण्यासाठी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात अचूक टेस्ट ही एंजियोग्राफीच आहे। बाकी पण बऱ्याचशा टेस्ट असतात, पण त्याच्यामधून आपल्याला एक अंदाज भेटू शकतो, कन्फर्मेशन नाही होऊ शकत। बाकी टेस्ट कोणत्या राहू शकतात, तर एक TMT होऊ शकते, किंवा ECG इको मधून पण एक आपल्याला अंदाज भेटू शकतो, किंवा डोबुटामिन स्ट्रेस इको नावाने एक प्रकार असतो, त्यांनी पण आपल्याला एक अंदाज येऊ शकतो, किंवा स्ट्रेस कार्डियक MRI, स्ट्रेस थॅलियम, किंवा मग सिटी कोरोनरी एंजियोग्राफी, अशा वेगवेगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत। पण या सर्व टेस्ट आपल्याला एक ढोबळ अंदाज देऊ शकतात, त्यांची सेन्सिटिव्हिटी, स्पेसिफिसिटी किंवा ॲक्युरेसी ही ठराविक आहे, पण 100% ॲक्युरेसी तुम्हाला एंजियोग्राफीमध्येच भेटेल।
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की बऱ्याच वेळा आपण बघतो की उच्च रक्तदाबामुळे म्हणजे लक्षातच येत नाही, तुम्ही सायलेंट किलर म्हणालात मगाशी, तर आपल्याला असे कोणते लक्षणं आढळतात की म्हणजे अगदी रोजच्या जीवनामध्ये की अगदी डोकं दुखतं अशा टाईपचे, की त्याच्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब आहे असं समजावं?
0: पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्यावी लागेल की नवीन गाईडलाईन्स आणि नवीन संशोधनानुसार असं म्हटलं जातं की वयाच्या 18व्या वर्षापासून तुम्हाला त्रास असो किंवा नसो, तुम्ही वर्षातून एकदा तरी ॲटलिस्ट तुमचं ब्लड प्रेशर मोजून घ्यायला पाहिजे।
1: अच्छा.
0: तर आम्ही तर आमच्या पेशंट्सला किंवा त्यांच्या नातेवाईकांना नेहमी हे सांगतो की आपला वाढदिवस आपण कधी विसरत नाही, तर ॲटलिस्ट त्या दिवशी आपण आपला एक बेसिक ब्लड टेस्ट ज्या वर्षातून एकदा करायला पाहिजे त्या, आणि एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरला त्या दिवशी दाखवून द्यायला पाहिजे, आणि तेव्हा BP, शुगर, बाकी सर्व गोष्टी एकदा चेक करून घ्यायला पाहिजे। हे झालं असिम्प्टमॅटिकली डिटेक्ट करण्याविषयी। आता सिम्प्टम्स काय असू शकतात, तर काय होतं की खूपदा फक्त चिडचिडपणा होणं,
1: अच्छा.
0: फक्त श्वास वाढणं, चालल्यानंतर दम लागणं, छातीमध्ये भारीपणा वाटणं, किंवा चालल्यानंतर चक्कर आल्यासारखं, इम्बॅलन्ससारखं वाटणं, किंवा खूप डोकं दुखणं, किंवा जोरजोरात बोलणं होणं, किंवा खूप जास्त चिडचिड चिडचिड होणं छोट्या छोट्या गोष्टींवरून, हे सर्व वाढलेल्या ब्लड प्रेशरचे लक्षणं असू
1: अच्छा.
0: शकतात। तर याच्यापैकी तुम्हाला कोणताही त्रास असेल तर तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर नक्कीच चेक करायला पाहिजे, आणि तुम्हाला कोणताही त्रास नसेलही तरी वयाच्या 18व्या वर्षापासून वर्षातून एकदा ॲटलिस्ट तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर चेक करायला
1: अच्छा,
0: पाहिजे।
1: म्हणजे आपण वाढदिवसाच्या दिवशी नक्की संकल्प
0: हां,
1: करू शकतो की
0: म्हणजे एक
1: त्यानिमित्ताने.
0: दिवस आपल्याला तो लक्षात राहतोच ना आपला, की बाबा या दिवशी आपल्याला करायचं, विसरण्याचा काही संबंधच
1: म्हणजे
0: नाही।
1: वाढदिवस साजरा करण्यासोबतच टेस्ट
0: हां,
1: सुद्धा करणं
0: येस
1: आवश्यक आहे.
0: येस येस
1: डॉक्टर, आणखी एक फोन आहे. हेलो.
3: हेलो. गुड मॉर्निंग मैडम. गुड मॉर्निंग सर.
1: गुड
3: मैं
1: मॉर्निंग.
3: रानू बोल रही हूँ शंकरपुर से. सर, मेरा ये सवाल था कि मेरा जो अभी 1 साल पहले मेरा बीपी कंटिन्यू बढ़ रहा था, तो डॉक्टर ने मुझे दवाई सजेस्ट की थी कि 1 महीने तक लो फिर छोड़ देना, और उसके बाद मुझे नॉर्मल बीपी रहता. पर कभी कभी जैसे डॉक्टर के यहाँ जाना या कोई वो चीज, तब मेरा बीपी अचानक बढ़ जाता है. तो मुझे क्या दवाइयाँ बंद कर देनी चाहिए, फिर डॉक्टर से कंसल्ट करके क्या करना चाहिए? क्योंकि नॉर्मल मैं डेली चेक करती हूँ तो फिर वो नॉर्मल ही रहता है, 130/80, 130/90 ऐसा रहता है. तो मुझे दवाइयाँ कंटिन्यू करनी चाहिए?
0: देखिए, आप दवाइयाँ कंटिन्यू कर रहे हैं इसलिए आपका बीपी घर पे नॉर्मल आ रहा है। अगर आप बंद कर देंगे तो आपका बीपी बढ़ना चालू हो जाएगा, और उसके वजह से जो साइलेंट किलर मैंने बताया कि जो आपके ऑर्गन्स को डैमेज होना चालू हो जाएगा, वो चालू हो जाएगा। इसलिए अगर आपका बीपी घर पे दवाइयों लेने के बाद कंट्रोल में है, तो आपने दवाई कंटिन्यू करनी चाहिए।
1: डॉक्टर, आणखी एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
4: हां, मला डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा आहे.
1: हां, विचारा.
4: क्लोरोस्टाल आणि ट्रायग्लिसराइड याचा बीपीशी काही संबंध आहे का?
0: बघा, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचा डायरेक्ट संबंध ब्लड प्रेशरशी खूप कमी आहे किंवा नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही।
1: तर डॉक्टर, म्हणजे या बीपीचा संबंध, बरं तुम्ही आता बीपी बोललात, तर हाय बीपी आणि लो बीपी याची रेंज, हाय बीपीची तर रेंज तुम्ही सांगितली, पण लो बीपी झालं असं कधी म्हणू आपण?
0: बघा,
1: पण त्यापूर्वी एक फोन आहेत, श्रोते फोनवर आहेत. हॅलो.

0: हेलो,
1: हाँ विचारा
0: हाँ
1: प्रश्न।
0: हेलो, मैं लखनऊ सतीश सांगे बोल रहा हूँ।
2: आपका प्रश्न
0: मैं
2: विचारा।
0: विचारता है, लोक शुगरानी भी हाय शुगर मध्ये चक्कर येतो का?
1: हो, दोन्हीमध्ये हाय शुगर किंवा हाय बीपीमध्ये चक्कर येऊ शकतो, आणि तसं जर असेल तर डॉक्टरांना कन्सल्ट करून ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे।
2: श्रुती हो, आपण ऐकत आहात गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर। हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम। आजचा विषय आहे हायपर टेन्शन अर्थात उच्च रक्तदाब, आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत नागपूरचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067, 2560101 आणि 2529266, आणि एसटीडी कोड आपण जाणताच 0712। डॉक्टर, आपण फोन कॉलपूर्वी बोलत होतो की हाय बीपीचं तर तुम्ही रेंज सांगितली, पण लो बीपी झालं असं आपण कधी सांगायचं?
1: बघा, लो बीपीची रेंज आहे ना, जर 90 वरचं आणि खालचं 60 खाली जात असेल तर आपण त्याला प्रॅक्टिकली लो ब्लड प्रेशर म्हणू शकतो। एक दुसरी गोष्ट, जर त्याच्यापेक्षा जास्त बीपी असताना पण समजा जर खूप वीकनेस वाटत आहे, उभं राहताना डोळ्यासमोर अंधारी येत आहे, तर मग त्या गोष्टीला पण लो बीपीमध्ये मोजलं जाईल, आणि अशा पेशंटनी मग डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे की आता त्यांनी काय करायला पाहिजे पुढे।
2: बरोबर आहे। आपण बीपीबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात खूप संभ्रम असतो डॉक्टर, याविषयी आपण बोलू, पण तत्पूर्वी एक कॉल घेऊया। हॅलो,
3: हॅलो
1: हाँ नमस्कार, विचारा प्रश्न।
3: सर, मुझे ये समझना था कि कोई अगर पर्सन हाइपरटेंसिव है 10-15 साल से, बट उसने ग्रेजुअली अपना लाइफस्टाइल इम्प्रूव किया है, तो क्या उसकी मेडिसिन बंद हो सकती है या कम हो सकती है?
1: देखिए, कम तो डेफिनेटली हो सकती है, बंद हो सकती है कि नहीं ये उसका एज कितना है उस पर डिपेंड करेगा। अगर 40 के नीचे की उम्र है तो चांसेस काफी रहेंगे कि बीपी की मेडिसिन बंद हो सकती है, लेकिन अगर 45-50 के ऊपर का एज होगा तो लेस लाइकली रहेगा कि टोटली मेडिसिन बंद होंगे, क्योंकि जैसे जैसे एज बढ़ती चली जाती है तो जो ब्लड प्रेशर के जो पाइप्स रहते हैं या आर्टरीज जिनको हम बोलते हैं, उनमें की इलास्टिसिटी कम हो जाती है और उसकी वजह से बीपी बढ़ना चालू हो जाता है। तो एज जैसे जैसे बढ़ेगा वैसे वैसे बीपी की मेडिसिन बंद होने के चांसेस बहुत कम रहेंगे, और ये सब चीज़ें आप कर पाएंगे, लेकिन मैं आपको ये सलाह दूंगा कि आपके जो डॉक्टर है उनके गाइडेंस के अंदर ही कीजिएगा, नहीं तो फिर क्या होगा, आप आपके मन से कुछ कम ज्यादा करेंगे और एक दिन पता चलेगा कि बीपी बहुत बढ़ गया और इमरजेंसी हो गई।
2: म्हणजे बीपीचा जो डोज आहे तो सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय
1: हो
2: बदलायला नको।
1: पाहिजे
2: डॉक्टर, कारण काय असतात बीपी होण्याचे? म्हणजे बरेच वेळा आपण ब्लड प्रेशर वाढतं, पण त्यासाठी काहीतरी कारण असतील ना?
1: हो, सगळ्यात मेन म्हणजे ब्लड प्रेशर होण्यासाठी एक कारण हे असतं की वयोमानानुसार ब्लड प्रेशर ज्या वाहिन्या असतात, रक्तवाहिन्या, त्यांची लवचिकता कमी होते आणि त्याच्यामुळे इसेन्शियल हायपरटेन्शन होते, हा एक महत्त्वाचा विषय। त्यानंतर मग महत्त्वाच्या गोष्टी असतात, जसं थायरॉईडमध्ये काही कमी जास्त झालं, हायपोथायरॉईडिझम, हायपरथायरॉईडिझम, या दोन्हीमुळे सुद्धा बीपी वाढू शकतं। त्याच्यानंतर किडनीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, किडनीचा आजार असेल, त्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं। आपल्या बॉडीमधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये कुठे काही अडथळे असतील, जसं एओर्टो आर्टरायटिस, टाकायसो आर्टरायटिस, रिनल आर्टरी स्टेनोसिस, असे वेगवेगळे कोआक्टेशन ऑफ एओर्टा, असे वेगवेगळे जन्मजात आजार असू शकतात, त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतं। त्याच्यानंतर मग आपल्या बॉडीमध्ये किडनीच्या वरती ॲड्रेनल नावाच्या ग्रंथी असतात, त्याच्यामधल्या हॉर्मोन्समध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतं। हे झाले पॅथॉलॉजिकल कॉजेस। आणि त्याच्या व्यतिरिक्त आजच्या जगामध्ये जी लाईफस्टाईल झालेली आहे, जे फास्ट फूड खाण्यामुळे सॉल्ट इंटेक खूप वाढून गेलेला आहे, मेंटल स्ट्रेस खूप वाढून गेलेला आहे, सोशल मीडिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे जे एक्सपेक्टेशन फ्रॉम लाईफ आणि फास्ट सगळ्या गोष्टी भेटण्यासाठी जे काही आपली क्रेव्हिंग आहे, त्याच्यातून तयार होणारं जे नैराश्य आहे, या सगळ्यांमुळे सुद्धा बीपी वाढू शकतो,
2: आणि त्यामुळे अगदी लहान वयात सुद्धा आजकाल आपल्याला ब्लड प्रेशर बघायला मिळतं। डॉक्टर, एक श्रोते आहेत फोनवर। हॅलो
4: हॅलो हॅलो मॅडम, नमस्कार। मॅडम
2: नमस्कार।
4: नमस्कार डॉक्टर साहेब।
1: नमस्कार नमस्कार।
4: मला हे विचारायचं, माझा प्रश्न हा आहे की आपलं जो बीपी वाढते तो एखाद्या काही खाण्यापिण्यामध्ये काही कमी जास्त होते त्याच्यामुळे वाढते, किंवा एखाद्यावरती राग आला असेल त्यामुळे वाढते, हे मला थोडंसं समजून नाही राहिलं साहेब।
1: कसं तुम्ही जे सांगितले ना, ते दोन्ही गोष्टींमुळे बीपी वाढू शकतं। जर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये मीठ खूप जास्त राहिलं तर त्याच्यामुळे असं होऊ शकतं। तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या कारणासाठी खूप पेनकिलर औषधं घेत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं। तुमच्या जेवणामध्ये खूप तेल

0: तुपकट तुपकट पदार्थ असतील तरी तुमचं बीपी वाढू शकतं.
1: अच्छा
0: आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला कोणावर राग आला, तुम्ही खूप चिडचिड केली, तर त्यांनी पण बीपी वाढू शकतं. कधी कधी एखाद्या व्यक्तीमध्ये एकच मेकॅनिझमनी बीपी वाढेल, कधी कधी मल्टिपल कॉम्बिनेशन ऑफ वेगवेगळे मेकॅनिझम पण राहू शकतात. तर ते त्या माणसाची हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला समजते की या व्यक्तीमध्ये एक्झॅक्टली कशामुळे होत आहे.
1: म्हणजे दैनंदिन जीवनातल्या अनेक व्यवहारामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. तर डॉक्टर, जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याच्यावर तुम्ही उपचार काय करता, पण ते आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी एक फोन घेऊया. हॅलो.
2: हा दोघांनाही नमस्कार.
0: नमस्कार.
2: मला प्रश्न विचारायचा आहे डॉक्टरांना. हॅलो.
0: हा विचारा विचारा, ऐकत आहे.
2: हॅलो.
0: हा हॅलो, आवाज येतोय.
2: हा हा येतोय येतोय.
1: तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा.
2: माझा प्रश्न असा होता की डॉक्टरनी एकदा बीपीची कुठली गोळी दिली जी लिहून की म्हणजे आता म्हणजे जसं म्हणजे काळ वेळ जातो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात की तीच गोळी आयुष्यभर चालू ठेवायची
0: असं नसतं. हे डायनामिक असतं आणि दर 6 महिन्याला तरी ऍटलिस्ट ते चेक करायला हवं आणि तुमचे जे कोणी फॅमिली डॉक्टर्स असतील त्यांचा सल्ला घ्यायला हवा. विथ टाईम ती गोळी चेंज होऊ शकते, ती कमी पण होऊ शकते, ती वाढू पण शकते. ते तुम्हाला जसं जसं टाईम जाईल तसं तसं तुमचे डॉक्टर ॲडवाईस करतील.
1: डॉक्टर, आपण फोनपूर्वी बोलत होतो की बा उच्च रक्तदाब आहे हे लक्षात आल्यावर तुम्ही त्यांच्यावर उपचार कसा करता?
0: बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो आणि उच्च रक्तदाब कन्फर्म होतो तर आपल्याला सगळ्यात पहिले हे बघावं लागतं की या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये काय रिझन असू शकतं. मग जसं मी तुम्हाला म्हटलं की किडनी, थायरॉइड, हार्ट, त्याच्यानंतर ॲड्रेनल्स, या सगळ्या गोष्टींचं आम्हाला पहिले इव्हॅल्युएशन करावं लागतं की याच्यातलं कोणतं कॉज आहे का. कारण ते जर निघालं तर मग गोळ्या तात्पुरत्या असतात आणि त्याचं करेक्शन केलं की बीपीचे औषधं संपूर्णपणे बंद होऊ शकतात. मग त्याच्यानंतर आम्ही हे असेसमेंट करतो की या व्यक्तीला काही धूम्रपान वगैरे करण्याची सवय आहे का, किंवा याला काही वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस सुरू आहे का, किंवा याच्या डाएटमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का. कधी कधी खूप वजन वाढलेलं असलं तरी बीपी वाढतं. मग जेव्हा हे सगळं क्लिअर होतं तेव्हा आम्हाला समजतं की या व्यक्तीमध्ये पोटेन्शियली काय प्रॉब्लेम असू शकतो. मग त्याच्यानंतर आपण त्यांना टेम्पररी काही औषधं तर देतोच देतो, पण जे काही कॉज आपल्याला दिसलं त्याच्या हिशोबाने त्यांना मग त्याची ॲडिशनल ट्रीटमेंट देऊन फॉलो करतो की किती कंट्रोल होऊ शकतं ते बघतो. जसं मोठापा असेल तर वजन कमी करायला सांगतो, स्मोकिंग असेल तर ते बंद करायला सांगतो, स्ट्रेस असेल तर मग मेडिटेशन करायला सांगतो, थोडं काही काउन्सिलिंग वगैरे करून बेनिफिट होत असेल तर नातेवाईकांना तसं ॲडवाईस करतो. खूपदा शांत झोप येत नाही, मन स्थिर राहत नाही, अँझायटी असते तर मग त्यांना अँझायटीचे मेडिसिन्स पण देतो.
1: अच्छा डॉक्टर, आणखी एक फोन आहे. हॅलो.
3: हा नमस्कार मॅडम. नमस्कार सर.
0: हा नमस्कार, विचारा प्रश्न.
3: सर मला तुम्हाला विचारायचं होतं, मी स्वरूप पवार बोलतो ऑर्डोनन्स फॅक्टरी अंबाझरी येथून. तर सर मी 2 दिवसापूर्वी माझा बीपी चेक केला होता, वरचा जो आहे तो 122 होता आणि खालचा जो आहे त्याची रेंज 102 होती.
0: बघा
3: म्हणजे काय प्रॉब्लेम आहे.
0: हा हा, खूप ज्वलंत प्रश्न आहे आजच्या जगामध्ये. म्हणजे 10-15 वर्षापूर्वी जे आम्ही प्रॅक्टिस करायचो त्यावेळेला खालचं बीपी एवढं वाढलेलं आम्हाला कधी भेटायचं नाही. आणि आता आमच्या प्रॅक्टिसमध्ये 30% लोक असे झालेले आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त खालचंच बीपी वाढलेलं असतं, त्याला आयसोलेटेड डायस्टोलिक हायपरटेन्शन असं म्हणतात. तर हे कुठे ना कुठे स्ट्रेसशी रिलेटेड आहे, कुठे ना कुठे वजनाशी रिलेटेड आहे, कुठे ना कुठे सॉल्ट इंटेकशी रिलेटेड आहे, किंवा मग कोणी स्मोकिंग किंवा टोबॅको इन एनी फॉर्म जर कन्झ्युम करत असेल तर त्याच्याशी रिलेटेड आहे. जर यापैकी कोणत्याही गोष्टी असतील तर तुम्ही स्वतः त्याच्याविषयी बारकाईने बघायला पाहिजे, त्या असतील तर त्या आपण कशा एलिमिनेट करू शकू याच्याकडे बघायला पाहिजे. आणि जर समजा बीपी याच रेंजमध्ये राहत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याची ट्रीटमेंटसुद्धा सुरू करायला पाहिजे.
1: आणखी एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
4: हा हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा आणि नाव सांगा.
4: हा सरांना प्रश्न विचारा. मी जवाहरनगर भंडारा इथून इंदू मेश्राम बोलत आहे.
0: विचारा प्रश्न.
4: हा सर, ते कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर त्याचं काही लक्षण आहे का सर?
0: कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याचं खूप काही लक्षण नसतं. त्याचं मेन लक्षणच हार्ट अटॅक येणं हे आहे किंवा छातीत दुखणं हे आहे. म्हणूनच त्याच्यासाठी उपायच हा आहे की आपण दर 6 महिन्याला एक पर्टिक्युलर वयानंतर आपलं कोलेस्ट्रॉल प्रिव्हेंटिव्हली चेक करत राहायला पाहिजे. जर तुम्ही तुम्हाला तुमच्या घरात कोणालाच कोणताही प्रकारचा आजार नसेल तर तुम्ही 18 वर्षानंतर दरवर्षी एकदा कोलेस्ट्रॉल चेक करायला पाहिजे असं सांगितलं जातं. जर तुमच्या घरात कोणाला प्रीमॅच्युअरली हार्ट अटॅक येऊन गेला

0: असेल, तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल किंवा स्मोकिंगची हिस्ट्री असेल किंवा वजन जास्त असेल, तर अशा केसमध्ये दर 6 महिन्याला तुमचं कोलेस्ट्रॉल चेक करून तुम्ही तुमचं एलडीएल कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायला पाहिजे असं रिकमेंडेशन सांगतात.
1: डॉक्टर, उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाचा आपल्या हृदयावर किंवा मेंदूवर काही परिणाम होतो का?
0: हो, कसं असतं की समजा तुम्हाला पायी चालायला सांगितलं, तर तुम्ही पायी चालत असताना तुमच्या अंगावरती फक्त मोजकेच कपडे आहेत, तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण तुम्हाला जर कोणी म्हटलं की आता ही 10 किलोची एक पोता आहे पर्टिक्युलर गोष्टीचं भरलेलं, हे तुमच्या पाठीवर ठेवा आणि आता पुन्हा चालायला सुरुवात करा, तर तुम्हालाही माहिती आहे की काही हातात नसताना चालणं आणि 10 किलो वस्तू हातात घेऊन मग त्याच्यानंतर चालणं, तर एक ॲडिशनल स्ट्रेस क्रिएट होतो. सेम वेमध्ये आपलं हार्ट आणि ब्रेन हे अविरत काम करत राहतं, तर नॉर्मल ब्लड प्रेशर असताना ते जास्त व्यवस्थित काम करू शकेल आणि जेव्हा त्याचं बीपी वाढेल, म्हणजे इन द सेन्स की तुम्ही ॲडिशनल वजन अंगावर घेऊन जर चालत असाल तर तुम्ही जास्त काम करावं लागेल, मग त्याच्यामुळे ते फेल होण्याचे जास्त चान्सेस होतील, त्याच्याशी रिलेटेड इल इफेक्ट्स आपल्याला दिसणारच. मग
1: म्हणजे या नक्कीच याचा परिणाम आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर होतो,
0: ब्रेनवर होतो, किडनीवर होतो, हार्टवर होतो, पेरिफेरल व्हेसल्सवर होतो, त्याच्यानंतर लिव्हरवर होतो, रेटिनावर होतो, सगळ्याच गोष्टींवर होतो,
1: म्हणजे अनेक अवयवांवर,
0: सगळ्याच अवयवांवर होतो. येस.
1: एक कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: हा, आपला रेडिओ सेटचा आवाज बंद करा आणि मग प्रश्न विचारा.
2: हॅलो.
0: हा नमस्कार, प्रश्न विचारा.
2: नमस्कार सर, मी उमर कडून बोलतोय, मला एक प्रश्न विचारायचा आहे. त्या बीपी साठी उंची आणि वजन याच काही रिलेशन आहे का सर?
0: उंचीसाठी
2: उंचीला किती वजन असावं?
0: नाही, किती उंचीला किती वजन असावं याचं तर रिलेशन आहे, पण बीपीचं त्याचं कोरिलेशन नाही आहे. जे तुम्ही उंची आणि वजनाचं कोरिलेशन म्हणता त्याला बीएमआय म्हणतात, बॉडी मास इंडेक्स. ते तुमचा मोठापा ठरवण्यासाठी महत्वाचं ठरतं, पण त्याचं बीपीशी असं डायरेक्ट रिलेशन नसतं. जर तुम्ही मोठापा असेल किंवा वजन जास्त असेल तर बीपी वाढू शकतं, इतकंच त्याचं रिलेव्हन्स आहे.
1: डॉक्टर, जेव्हा दिवसातून 2-3 वेळा गोळ्या दिल्या जातात ब्लड प्रेशरच्या, तरीही बीपी कंट्रोलमध्ये येत नाही, तर त्यामागचं मुख्य कारण काय असतं?
0: मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जर कोणी पेशंट आपल्याकडे आला, पहिल्यांदा बीपी डिटेक्ट झालं, तर आम्हाला हे बघावं लागतं की पोटेन्शियली कॉज काय असू शकतं. हे जी सिनॅरिओ तुम्ही सांगता की 3-4 वेळा गोळ्या घेतल्या तरी सुद्धा बीपी कंट्रोल होत नाही, तर याचा अर्थ असा असतो की कुठे ना कुठे कॉज एक्झॅक्टली आयडेंटिफाय होत नाही.
1: अच्छा.
0: मग त्याच्याविषयी आपल्याला पूर्ण व्यवस्थित इव्हॅल्युएशन, इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात. त्याच्यातून जेव्हा कारण निघेल त्याच्यानंतर मग ते आपण बरोबर अचूक ट्रीटमेंट केले की ते कंट्रोल होतं.
1: कंट्रोल होतं. डॉक्टर, आता जाता जाता आमच्या श्रोत्यांना सांगा की जीवनशैली बदल करून किंवा काय काय केल्याने आपला बीपी कंट्रोलमध्ये राहतो आणि आपण होऊ नये म्हणून काय करायला हवं.
0: एक सारांशमध्ये जर तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व श्रोत्यांना जर मेसेज द्यायचा असेल तर मी हा दिले की एक, ब्लड प्रेशरला तुम्ही लाईटली घेऊ नका. 18व्या वर्षापासून आपल्या घरची मुलं असो, यंग घरातली व्यक्ती असो किंवा ओल्ड असो, प्रत्येकाचं बीपी वर्षातून एकदा मिनिमम चेक करायला पाहिजे. त्याच्यानंतर जास्त असलं तर डॉक्टरांना कन्सल्ट करा, औषधं घ्या, दॅट इज ओके. पण तुम्ही जर धूम्रपान किंवा निकोटीन कोणत्याही फॉर्ममध्ये जर टोटली बंद केलं तर बीपी इझिली कंट्रोल होऊ शकतं, एक. दुसरी गोष्ट, स्ट्रेस असेल, ॲडिक्युएट झोप नसेल, तर मेडिटेशन आणि ॲडिक्युएट झोप आणि नॉर्मल ब्रिस्क एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग करून सुद्धा तुम्ही बीपीला बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या जेवणामधलं सॉल्ट कमी केलं, म्हणजे आचार पापड यूज करणं कमी केलं, बाहेरचे पॅकेट्समधले पदार्थ ज्याच्यामध्ये मीठ एक्सेस असतं कारण ते प्रिझर्व करून ठेवावं लागतात, ते सगळं जर टाळलं आणि घरी फ्रेश फ्रुट्स, पालेभाज्या, चांगल्या भाज्या यांचं सेवन जर केलं, तर डाएट नंतर तुमचं एक्सरसाइज आणि मेडिटेशन या सगळ्यांच्या लाईफस्टाईलच्या माध्यमातूनही तुमचं बीपी तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता आणि गोळ्यांची मात्रा कमी करू शकता किंवा गोळ्या बंदही
1: करू शकता. म्हणजे जीवनशैलीच महत्वाची आहे. तर डॉक्टर, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता गणेशा हार्ट केअर सेंटर, वर्धा रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. तज्ज्ञ होते डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं दीपक भुते आणि मानसी रागेट यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्त्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्यासह आपला निरोप घेते पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

अरिजित सिंग यांच्या स्वरात ऐकूया कौसर मुनीर यांची रचना, संगीत अमित त्रिवेदी, चित्रपट पॅडमॅन.

अरिजित सिंग यांच्या स्वरात ऐकूया कौसर मुनीर यांची रचना, संगीत अमित त्रिवेदी, चित्रपट पॅडमॅन.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत नाट्य संगीत.

हे बंध रेशमाची या नाटकातील पद आपण ऐकत आहात. स्वर वसंतराव देशपांडे यांचे, रचना शांता शेळके, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आहे.

एम जी रंगणेकर यांची रचना ऐकूया, ज्योत्सना भोळे यांच्या स्वरात. स्वरसाज चढवलाय मास्टर कृष्णराव यांनी. नाटकाचं नाव आहे कुलवधू.

या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। 10:50 झाली आहेत। आता एका हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना। अनोळखी मृत व्यक्तीसंबंधी निवेदन आहे। कामठी येथील खैरी गावाजवळ एका मोकळ्या जागेत लेआउट येथे मृत पुरुष व्यक्ती मिळून आला आहे। मृतकाची ओळख पटलेली नसून दिनांक 11/3/26 रोजी कामठी नागपूर शहर इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उंची 5'6" आहे। मृताची बांधा सडपा तर रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब आहे। मृतदेहाला दाढी आणि मिशी आहे। अशा वर्णनाचे मृत व्यक्तीविषयी माहिती आढळल्यास पोलीस स्टेशन नवीन कामठी नागपूर शहर इथं कळवावे। सुदर्शन रामदयाल शाहू राहणार रमणा मारुती नागपूर हे 53 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत। उंची 5'5", बांधा सळपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल असून हनुवटीवर मोस आहे। यांना हिंदी आणि मराठी भाषा येते। अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, रेणुका सुदर्शन शाहू राहणार रमणा मारुती नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथं कळवावे। अपहत मुलीच्या संबंधी निवेदन। खुशी राजकुमार रजक राहणार वैशाली नगर जगदीश शर्मा यांच्या घरी किरायाने 5 पावली नागपूर ही 17 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे। उंची 5', बांधा मध्यम, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे। हिला हिंदी आणि मराठी भाषा येते। अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास कळवण्यासाठी पोलीस स्टेशन 5 पावली नागपूर शहर इथं कळवावे। नभा नंदू सोनटक्के राहणार जोगीनगर गल्ली नंबर 11 अजनी नागपूर ही 21 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे। उंची 5'2", बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल आहे। अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, नंदू वासुदेव सोनटक्के राहणार जोगीनगर गल्ली क्रमांक 11। भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9890657554 किंवा पोलीस स्टेशन अजनी नागपूर इथं कळवावे। अशोक पुंडलिकराव बाराहते राहणार रवी मूर्ती कारखाना बहुजन कार्यालयाच्या बाजूला नागपूर हे 53 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत। उंची 5'4", चेहऱ्याची ठेवण लांब असून ते मानसिक आजारी आहे। अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, सुरेश पुंडलिक बाराहते राहणार रवी मूर्ती कारखाना मागे इमामवाडा नागपूर। भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9172332682 किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा नागपूर शहर इथं कळवावे। साजिद खान सन ऑफ मुनव्वर खान राहणार मोठा ताजबाग दर्गा सत्तरदरा नागपूर हे 44 वर्षाचे गृहस्थ हरवले आहे। उंची 5'7", बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून छातीवर उर्दूमध्ये सातका नाव गोंदलेले आहे। यांना हिंदी भाषा येते। अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास पोलीस स्टेशन सक्करदरा नागपूर शहर इथं कळवावे। वैदेही महेंद्र मेश्राम राहणार प्लॉट नंबर 5 मंगलम डेव्हलपर्स लक्ष्मी लॉनच्या मागे जरीपटका नागपूर ही 21 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे। उंची 5', बांधा सळपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हनुवटीवर तीळ आहे। हिला मराठी आणि हिंदी भाषा येते। अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, महेंद्र नामदेव मेश्राम प्लॉट नंबर 5 लक्ष्मी लॉनच्या मागे जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर शहर इथं कळवावे। यशवंत उर्फ मुन्ना गोमाजी भोंडेकर राहणार रविदास नगर प्रभाग क्रमांक 16 कामठी नागपूर हे 56 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झाले आहे। उंची 5'5", बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना मराठी आणि हिंदी भाषा येते। अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, महादेव गोमाजी भोंडेकर

राहणार रविदास नगर, प्रभाग क्रमांक 16, कामठी, नागपूर. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 866-88-12-499, किंवा पोलीस स्टेशन नवीन कामठी नागपूर शहर इथं कळवावे. तनुश्री पुरुषोत्तम चन्ने राहणार प्लॉट नंबर 68, विजयलक्ष्मी पंडितनगर, नंदनवन, नागपूर, ही 23 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे पुरुषोत्तम चन्ने राहणार प्लॉट नंबर 68, विजयलक्ष्मी पंडितनगर, नंदनवन, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन, नागपूर शहर इथं कळवावे. कविता जगन्नाथ राव राहणार प्लॉट नंबर 213, चौक्स कॉलनी, निंबोनाबाई तिरपुडे हॉस्पिटलजवळ, गल्ली नंबर 2, जरीपटका, नागपूर, ही 42 वर्षाची महिला बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 1 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे कमलेश जगन्नाथ राव, प्लॉट नंबर 213, चौक्स कॉलनी, निंबोनाबाई तिरपुडे हॉस्पिटलजवळ, गल्ली नंबर 2, जरीपटका, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका, नागपूर शहर इथे कळवावे. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 46.6 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 3.1 अंशानं जास्त होतं. अंदाज असा आहे आज दिवसभर उष्णतेची लाट कायम राहील. येत्या 24 तासात कमाल तापमान 46 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 29 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 12809 हावडा मेल 11:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 5 मिनिटं उशिराने धावत आहे. 20813 पुरी जोधपूर एक्सप्रेस 10:55 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 11 मिनिटं उशिराने धावत आहे. 03252 बेंगलुरू दानापूर स्पेशल काल रात्री 12:45 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 11:06 उशिराने धावत आहे. 03251 दानापूर बेंगलुरू स्पेशल 12:05 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:24 उशिराने धावत आहे. 22816 एर्नाकुलम जंक्शन बिलासपूर एक्सप्रेस 2:05 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 26 मिनिटं उशिराने धावत आहे. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटं उशिराने धावत आहे. 20816 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 12 मिनिटं उशिराने धावत आहे. 18030 शालिमार एलटीटी एक्सप्रेस 1:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:31 उशिराने धावत आहे. 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:56 उशिराने धावत आहे. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 48 मिनिटं उशिराने धावत आहे. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आज यामध्ये आपण ऐकणार आहात मराठी चित्रपट संगीत.

कार्यक्रमाची सुरुवात करूया या देशभक्तीपर गीताने. स्वर जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचे आहेत.

जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण हे देशभक्तीपर गीत ऐकलं. रचना होती योगेश्वर अभ्यंकर यांची, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण बोलत आहोत आंतरराष्ट्रीय चहा दिन याविषयी. आज आंतरराष्ट्रीय चहा दिन. चहाचे आरोग्यदायी फायदे आणि आर्थिक महत्त्व याविषयी जाणीव जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एक चहाचा घोट घेताना तुझीच आठवण येते, पुन्हा पुन्हा भेटीची आस लावून जाते, अशी काहीतरी चार ओळी चहा घेताना आपल्याला सुचते, हो ना?

सलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखं, कुठे गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी सॉरी.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात

चहा हे महाराष्ट्रातील लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे पेय आहे. दिवसाची उत्तम सुरुवात करण्यासाठी बहुतेकांना फक्कड चहा लागतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने

कुणाल गांजावाला यांच्या स्वरात आपण ऐकलत दासू यांचं गीत. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट होता सावरखेड एक गाव. यानंतर ऐकूया जबरदस्त या चित्रपटातून स्वप्नील बांदोडकर आणि अमृता नातू यांच्या युगलस्वरात श्रीरंग गोडबोले यांचं गीत. संगीत नियोजक आहेत अजय अतुल.

चहाचे विविध प्रकार असतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने मिळणारा चहा हा ठिकठिकाणी मिळणारा अतिशय दाट आणि गोड चहा. मसाला चहा हा आरोग्यासाठी फायदेशीर आणि मसालेदार. गवती चहा हा गवती चहाच्या पानांचा वापर करून बनवला जाणारा औषधी चहा. आले चहा हा सर्दी खोकल्यावर गुणकारी चहा. श्रेया घोषाल यांच्या स्वरात ऐकूया.

0: 25601 आणि 2529 266। हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर अर्थातच 585 KHz वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मनभावन।
1: श्रोते हो, जागतिक ध्यान दिन पण आहे। मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि ध्यानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो। मेडिटेशन म्हणजेच ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे जो आराम, एकाग्रता आणि भावनिक स्थिरता वाढवतो। यामध्ये जाणीवपूर्वक आपल्या श्वासाचे किंवा विचारांचे निरीक्षण करून गहन आंतरिक शांतीची अवस्था निर्माण केली जाते। पुढचं पाऊल ऐकूया या चित्रपटातून आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत। संगीतकार आहेत सुधीर फडके।

श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940006 7

0: गातं रहे मेरा दिल। आज या कार्यक्रमात आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
1: श्रोते हो, एक निवेदन। श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता। दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266। हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 10:30।

0: यावेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत AI ची दुनियादारी हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. एआयची दुनियादारी या कार्यक्रमात मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण एआय तज्ज्ञ डॉक्टर निश्चल पुरी यांच्याशी स्वप्ना देवनं केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. एआयची दुनियादारी या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय एआय तज्ज्ञ डॉक्टर निश्चल पुरी यांना. तेव्हा आज आपण त्यांच्याशी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल बोलणार आहोत. एआय म्हणजे नेमकं काय, ते आपल्या आयुष्यात आधीपासून कुठे आहे, सर्वसामान्य माणूस त्याचा कसा उपयोग करू शकतो आणि एआय बद्दलच्या अफवा आणि सत्य यामध्ये फरक कसा ओळखायचा, या सगळ्यावर आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत. तेव्हा डॉक्टर निश्चल पुरी सर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
1: माझं नाव निश्चल पुरी, मी पीएचडी केलेली आहे कम्प्युटर सायन्स मध्ये आणि माझा जो विषय आहे पीएचडी मधला तो मशीन लर्निंग म्हणजेच एआयशी निगडीत आहे आणि मला एक 18 वर्षाचा एक अनुभव आहे आणि मी कम्प्युटर मध्येच माझा पूर्ण 18 वर्ष घालवले आहेत.
0: वा, फारच छान. डॉक्टर पुरी सर, सगळ्यांना आणि आम्हाला सुद्धा पडणारा मुख्य प्रश्न म्हणजे एआय म्हणजे नेमकं काय आणि सर्वसामान्य श्रोत्याला अगदी साध्या भाषेत कसं समजावून सांगाल.
1: एआय म्हणजे मराठीत जर आपण त्याला ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ होतो कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे एखाद्या मनुष्याप्रमाणेच काही विशिष्ट कामे हुशारीने करण्यासाठी संगणकाला किंवा कुठल्याही मशीनला प्रशिक्षण करणे. तो हे कसा करतो ही माहिती उदाहरणावरून शिकतो म्हणजेच ट्रेन होतो आणि त्यानंतर उत्तरे, सूचना व निर्णय घेण्यास आपल्याला मदत करतो. उदाहरणार्थ माणसाला एखादा प्रश्न येतो, त्याचा अर्थ तो समजून घेतो, मग त्याचे उत्तर देतो. आपण मानव म्हणून एखादा चेहरा पाहून व्यक्ती ओळखतो, एखाद्या भाषेचं दुसऱ्या भाषेत भाषांतर करतो. या सगळ्या गोष्टी आपण बुद्धी वापरून करतो. एआय सुद्धा ही अशीच एक टेक्नॉलॉजी आहे जी या प्रकारची काही कामं मशीनला करता यावी यासाठी तयार केली जाते. पण एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी आपण की एआय म्हणजे माणसासारखा मेंदू नाही, त्याला भावना नसतात, स्वतःचे विचार नसतात, अनुभव सुद्धा नसतो. एआय मोठ्या प्रमाणात डेटा आणि पॅटर्न्स यावर काम करतो. म्हणजे एका वाक्यात सांगायचं म्हणजे एआय म्हणजे माहिती मधले पॅटर्न्स ओळखून काही कामं अधिक स्मार्ट पद्धतीने करणारी टेक्नॉलॉजी.
0: नक्कीच. म्हणजे एआय विचार करत नाही पण तो विचार केल्यासारखं काम करतो असं म्हणता येईल का सर?
1: हो, अगदी बरोबर. तो अनेक वेळा आपल्याला हुशार वाटेल अशा पद्धतीने उत्तर देतो पण त्यामागचे मानवासारखी समज किंवा भावना नसते, तो पॅटर्नवर काम करतो. बऱ्याच लोकांना एआय म्हणजे खूप फ्युचरिस्टिक वाटत असेल पण खरं पाहिलं तर ते आपण रोजच्या वापरात असलेली जी आपली गोष्ट आहे त्यात आपण त्याला वापरत असतो. जेव्हा यूट्यूब व्हिडिओ सुचवतं किंवा गुगल मॅप्स आपण वापरतो तो आपल्याला मार्ग दाखवतो किंवा आपल्या फोनमध्ये फेसचा अनलॉक असतो तो फेस ओळखतो तेव्हा एआय या सर्वांसाठी काम करत असतो. म्हणजे एआय भविष्यात येणारा वस्तू नव्हे, ही आजच्या जीवनात आधीपासूनच आहे. पूर्वी मशीन फक्त आपण दिलेले रूल्स फॉलो करत होती, एआय मात्र डेटा पाहते, पॅटर्न ओळखते आणि पुढचा एक अंदाज लावतो. म्हणूनच ती आपल्याला आवडतील अशा गोष्टी सुचवते, ट्रॅफिक दाखवते किंवा फ्रॉड शोधते. व्हॉइस असिस्टंट नावाची गोष्ट ऐकली असेल, त्यात ट्रान्सलेशन वापरणे हे सुद्धा एक एआयच आहे. एक सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही युट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला की पुढे तशाच प्रकारचे व्हिडिओज तो तुम्हाला सुचवतो. हा एक योगायोग नसतो, हा एआय मुळे झालेला प्रकार आहे. एआय म्हणजे फक्त चालणारा रोबोट नाही, तो आपल्या रोजच्या जीवनातला डिजिटल लाईफ मधला काम करणारा एक स्मार्ट सिस्टम आहे.
0: अगदी बरोबर. डॉक्टर पुरी सर, आजकाल लोक एआय टूल्स वापरतात आणि त्या संदर्भात अनेक गोष्टी बोलतात, हे सगळं एकाच प्रकारचं आहे का?
1: एका अर्थाने हो, पण पूर्णपणे एकच नाही. चॅट जीपीटी, जेमिनाय, क्लॉड हे सगळं एआय मॉडेल्स, एआय असिस्टंट आहेत. तर इमेज जनरेट

0: व्हॉइस एआय ही एआयची वेगवेगळी कामक्षेत्र आहे. सोप्या भाषेत म्हणजे जसं चॅट जीपीटी, जेमिनाय, क्लॉडे हे बोलणारे, लिहिणारे, प्रश्नांची उत्तर देणारे एआयचे असिस्टंट आहे. इमेज जनरेशन म्हणजे काही कुठल्या फोटोला, चित्राला जर आपल्याला काही कामे करायची असतील त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी एआय इमेज जनरेशन हे आपण वापरत असतो. तसंच आवाज ऐकणारा किंवा ओळखणारा किंवा आवाजात उत्तर देणारा एआय जो असतो याला व्हॉइस एआयच्या कॅटेगरीत असतो. बेसिकली आपण जर पाहिलं तर हे सगळं एक एआयचं फॅमिली मधलं रूप आहे. फक्त या सर्वांची कामे वेगवेगळी आहे. एक सोप्या शब्दात चॅट जीपीटी, जेमिनाय, क्लॉड, इमेज जनरेशन, व्हॉइस एआय हे सगळे एआयचे वेगवेगळे रूप आहेत. फरक फक्त कामाचा आहे.
1: बरं डॉक्टर पुरी, तर सामान्य माणसांनी हे लक्षात कसं ठेवायचं?
0: हो, उदाहरण आहे डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनियर यांची कामे वेगवेगळी असतात. तसंच एआय टूल्सचीही कामे वेगवेगळी असतात. काही टूल्स रायटिंगसाठी आहेत म्हणजे लिहिण्यापुरती आहे, काही चित्रांवर काम करण्यासाठी आहे, काही आवाजांसाठी आहे म्हणजे व्हॉइस कमांडसाठी आहे, काही अनालिसिस करण्यासाठी आहे. तर असं समजावलं तर सामान्य माणसाला लगेच कळतं. म्हणजे सगळे एआय टूल्स सारखे नाहीत. जसं प्रत्येक कामासाठी वेगवेगळा माणूस योग्य असतो, तसंच प्रत्येक कामासाठी वेगळं एआय टूल योग्य असतं.
1: अगदी बरोबर. श्रोते हो, इथे घेऊया एक म्युझिकल ब्रेक आणि ऐकूया एक छानसं गीत.

0: चाहिए। या सुंदर गीतानंतर पुन्हा ऐकूया आजचा आपला AI ची दुनियादारी हा कार्यक्रम। डॉक्टर पुरी सर, आता एक असा प्रश्न मनात येतो की सर्वसामान्य माणूस, भारतातील एक सामान्य नागरिक AI चा उपयोग नेमका कसा करू शकतो?
1: हो, हे फार महत्वाचं आहे। सामान्य भारतीय नागरिक किंवा गरीब माणूस AI चा वापर फ्री जे टूल्स सोप्या पद्धतीने त्यांचा वापर करू शकतो। स्पष्ट विचारून, फॉलोअप करून आणि दररोजचे

0: काम आहे त्याला सोपं करण्यासाठी आपण एआयचा वापर करू शकतो. जसं फ्री एआय टूल्स असतात, चॅट जीपीटी, गुगल जिमनाय, गुगल असिस्टंट, युट्यूब एआय, हे सर्व मोफत आहेत. स्पष्ट प्रश्न विचारा, म्हणजे सोप्या मराठीत सांगा इन्फ्लेशन म्हणजे काय, असं जर तुम्ही स्पष्ट शब्दात तर एआयला विचारण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच तुम्हाला चांगले उत्तर देईल. माझ्या दुकानासाठी डिस्काउंट ऑफर कशी लिहावी, असं जर तुम्ही त्याला विचारलं तर तो तुम्हाला नक्की सुचवेल. मग तुम्ही त्याच्यापासून फॉलोअप करू शकता. उत्तर आवडलं नाही तर अजून सोपं सांग किंवा उदाहरण दे असं म्हणू शकता. जसं जुन्या बिलचं जर तुमच्याजवळ काही इमेज असेल किंवा चित्र असेल त्यावर किती टॅक्स लागेल असं विचारू शकता. तर हे सगळे त्याचे सोप्या पद्धतीने एआयचा उपयोग आपण कसे करू शकतो हे त्याचे उपयोग आहेत.
1: नक्कीच सर, म्हणजे एआय फक्त इंजिनियर्ससाठी नाही असं म्हणता येईल का?
0: बरोबर, एआय म्हणजे फक्त इंजिनियर्सची गोष्ट असं नाही. जसं शेतकरी चॅट जीपीटीला विचारू शकतो की माझ्या शेतातून सोयाबीन किती मिळेल, किंवा हवामान खात्याच्या या अंदाजावर शेती कशी निर्भर आहे. जसं किंवा दुकानदाराशी जर आपण बोललो की नवीन ऑफर मेसेज लिहा, किंवा एखादी गृहिणी असेल 100 रुपयात आजचे जेवण कसे बनवू, त्यात तो तुम्हाला शॉपिंग लिस्ट, तुमची रेसिपी ही सर्व तयार करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या हिशोबाने बोलतो तर सोप्या मराठीत ग्रामर समजवा, फ्री क्विज घ्या, तर असे भरपूर कामं एआय हा इंजिनियरसाठी न मर्यादित न राहता तर शेतकरी, दुकानदार, गृहिणी, विद्यार्थी असे सामान्य नागरिक सुद्धा याचा वापर करू शकतात.
1: नक्कीच सर. डॉक्टर पुरी सर आता विचारते की भारत सरकार सुद्धा एआय क्षेत्रात काही ठोस प्रयत्न करते आहे का, आणि सामान्य लोकांपर्यंत एआय पोहोचवण्यासाठी काय केलं जात आहे?
0: नक्कीच, भारत सरकार एआय साठी काम करतोय, तर तो सर्व वरच्या वर्गासाठी न करता गावातल्या शेतकरी, छोट्या दुकानदार, गृहिणीपर्यंत पोहोचविण्यासाठी खूप काही वस्तू तो करतोय. जसं फ्री एआय ऍप्स आणि प्लॅटफॉर्म्स जे असतात ते भारत सरकारने लॉन्च केलेले आहे. जसं भाषिणी हे 20 पेक्षा जास्त भारतीय भाषांसाठी एआय मराठी, हिंदी बोलून भाषांतर करतो, व्हॉइसनी आपल्या आवाजाने टायपिंग करून घेतो. तर हे गावातल्या लोकांसाठी फ्री ऍप आहे. असंच एक उमंग ऍप आहे जे सर्व सरकारी यंत्रणेसाठी आधार कार्ड, रॅशन कार्ड, तर एआयने सोप्या आपल्या आवाजाच्या व्हॉइस कमांड्सने अप्लाय करता येऊ शकतं. गुगल आणि भारत सरकार, तर गुगल इंडिया एआयनी जेमिनाय हिंदी मराठी साठी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे टिप्स, हेल्थ ॲडवाईस हे सर्व फ्री ऍप्स अवेलेबल आहे. तसंच ट्रेनिंगच्या हिशोबाने किंवा कौशल्य विकासाच्या हिशोबाने प्रधानमंत्री कौशल विकास योजनेत एआय स्किलचे धडे खूप फ्री कोर्सेस युट्यूबवर वेगवेगळ्या माध्यमातून अवेलेबल आहे. तसंच वेगवेगळे वर्कशॉप, कोडिंगचे फ्री टूल्स हे सुद्धा भारत सरकार अनेक उपक्रम राबवत आहे. आणि 2025 पासून शाळांमध्ये सुद्धा एआयचा सिलेबस ठेवण्यात आलेला आहे. आणि आपल्या ग्रामीण भागासाठी किसान ई मित्र असं एआयनी शेतीसाठी उपयुक्त असलेलं वातावरण, मार्केटच्या प्राइजेस आहे किंवा कुठली झाडांना होणारी रोग यासाठी वेगवेगळ्या SMS पद्धती, ऍप्स असे सजेशनसाठी ठेवलेले आहेत.
1: अगदी बरोबर. डॉक्टर पुरी सर, लोक एआय वापरायला सुरुवात करत असतील तर त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: एआय वापरताना सामान्य लोकांनी 3 मुख्य काळजी घ्याव्यात. एक गोपनीयता, म्हणजे त्याला प्रायव्हसी असं म्हणू आपण, अचूकता आणि सवय. तर गोपनीयता म्हणजे ज्याला आपण प्रायव्हसी म्हणतो त्यात आधार बँक, आधार बँक OTP, पासवर्ड, घराचा पत्ता कधीच एआयला देऊ नका. जसं 60% फ्री एआय टूल्स तुमचा डेटा ट्रेनिंगसाठी वापरतात, म्हणून फक्त सामान्य प्रश्नच विचारा, माहिती तपासा म्हणजे व्हेरीफाय करा. एआयनी दिलेले उत्तरं 100% बरोबर असतील असं गरजेचं नाही. नेहमी गुगल किंवा विश्वासातले जे आपल्या सोर्सेस असतात तिथनं चेक करा, विशेषतः पैशाचं, आरोग्याचं, या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला एकदा डबल चेक करणे किंवा व्हेरीफाय करणे गरजेचे आहे. तसंच कॉपी पेस्ट करू नका. कॉपी पेस्ट करताना स्वतः समजून लिहा आणि एआय मदत आहे, रिप्लेसमेंट नाही. मुलांना देखील तसंच शिकवा.

0: अगदी बरोबर. सर आता एका मोठ्या प्रश्नाकडे वळूया, जो जवळपास प्रत्येकाच्या मनात आहे की AIमुळे जॉब्स तर जाणार नाही ना.
1: जॉब्स बदलतील पण जाणार नाही.
0: बरोबर.
1: AI रिपीटिव्ह कामं करतो, जसं की डेटा एंट्री, बेसिक आपण कस्टमर सर्व्हिस किंवा सिम्पल कोडिंग, पण विचारशीलता, क्रिएटिव्हिटी, ह्युमन टच याची गरज कधीच संपणार नाही. उदाहरणार्थ कॉल सेंटरमधली एजंटची जागा आता AI चॅटबोट्सनी घेतली आहे, पण त्याच कॉल सेंटरला आता AI एक्सपर्ट्स किंवा प्रॉम्प्ट इंजिनियर्सची गरज आहे. जसं की जुनी नोकरी आणि AI नंतरची नोकरी, जसं अगोदर डेटा एंट्री ही नोकरी होती, आता AI नंतर ती डेटा अनालिस्ट झालेली आहे. अगोदर बेसिक कोडिंग होतं, आता AI प्रॉम्प्ट स्पेशलिस्ट लोक बनलेले आहेत. पहिले लोक एक मॅन्युअल फार्मिंग करायचे किंवा शेती करायचे, आता आपल्याला अचूकतेने कसं आपण शेतीचा आणि AIचा वापर करून उत्पन्न कसं वाढवता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे. आधी सिम्पल अकाउंटिंग होती, आता AI थ्रू ऑडिट एक्सपर्टची गरज आहे. भारतासाठी तर IT जॉब्स, कोडिंग सोपी झाली, पण AI कोटीच्या जवळपास होईल, लाखो जॉब्स येतील. याचा उपाय आपल्याला आजच शिकावं लागेल. पुष्कळ साऱ्या वेबसाईट्सवर फ्री AIचे कोर्सेस आहे, म्हणून आपल्याला AIला आपला सहकारी बनवावं लागेल, AIचे टूल वापरावं लागेल, आणि सोबतच आपल्याला जे मानवी गुणांचा वापर करून, जसं कम्युनिकेशन आहे, एम्पथी आहे, लीडरशिप आहे, AI हे कधीच शिकू शकत नाही. सो AI जॉब्स खाणारा शत्रू नाही, तो आपला सहकारी आहे.
0: डॉक्टर पुरी सर खूप उत्तम माहिती देत आहे तुम्ही. डॉक्टर पुरी सर, तुमच्या आवडीचं एक गीत आम्हाला इथे ऐकायला आवडेल. डॉक्टर पुरी सर, इथे घेऊया एक म्युझिकल ब्रेक आणि ऐकूया एक तुमच्या आवडीचं गीत. तर तुमच्या आवडीचं कुठलं गीत आम्ही ऐकू तुम्हाला?
1: हो नक्कीच, मला जब हॅरी मेट शेजल या मूवी मधलं हवाय हे सॉन्ग आवडेल.
0: नक्कीच.

0: म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते. डॉक्टर पुरी सर, जर हे बदल येणार असतील एआयचे, तर मग सामान्य लोकांनी आजपासून काय शिकायला सुरुवात करावी?
1: नक्कीच, एआय वापरायला शिकला की माणूस फक्त पुढे जाईल तर आघाडीवर पोहोचेल. आज एआय फ्री आहे, टूल्स कोणालाही फक्त 5 मिनिटं वापरता येतील, पण जे वापरेल तो स्मार्ट होईल, वेळ वाचवेल, पैसा कमवेल. आज जो कोणी कामकाजी माणूस आहे तो एआयचा योग्य वापर करेल, आपलं काम अधिक चांगलं, वेगवान आणि स्मार्ट पद्धतीने करू शकेल, त्याला पुढे जाऊन ऍडव्हान्टेज मिळेल. एखादा शिक्षक एआय वापरून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकू शकतो. एखादा सेल्स पर्सन एआय वापरून ग्राहकांसाठी बेटर कम्युनिकेशन करू शकतो. एखादा मॅनेजर एआय वापरून प्लॅनिंग, रिपोर्टिंग, कम्युनिकेशन सुधारू शकतो. म्हणून मी नेहमी म्हणतो, एआयमुळे प्रत्येक जॉब नाहीशी होणार नाही, पण एआय वापरणारा माणूस, एआय न वापरणारा माणूस यांच्यात फरक नक्की पडेल. जो नाही वापरेल तो मागे पडेल.
0: अगदी बरोबर. त्याचप्रमाणे सर, एआय बद्दल अनेक आपल्याला अफवा, गैरसमज आणि भीती ऐकायला मिळते किंवा भीती पसरते, तर सर्वात सामान्य मिथ्स कोणते आहे एआय बद्दल?
1: अनेक आहेत. पहिला गैरसमज, एआयनी सांगितलेलं सगळं खरं असतं. हे अजिबात खरं नाही, एआय सुद्धा चुका करू शकतो. दुसरा गैरसमज, एआय माणसासारखा विचार करतो. नाही, तो पॅटर्न्सवर काम करतो. त्याला मानवी भावना, नैतिकता, जीवन अनुभव असं काहीच नसतं. तिसरा गैरसमज, एआय आल्यावर माणूस युजलेस होईल का? हे अतिशोक्तीपूर्ण आहे. एआय म्हणजे गोष्टीमध्ये, एआय अनेक प्रकारे तुम्हाला गोष्टीमध्ये मदत करेल, पण मानवी भावना, नैतिकता, विश्वास यासारख्या मानवी गुणांची किंमत कायम राहील. चौथा गैरसमज, ज्याला टेक्नॉलॉजी नाही कळत त्याच्यासाठी एआय नाही. हेही चूक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर एआय सर्वांसाठी आहे.
0: अगदी बरोबर. आणि डॉक्टर पुरी सर, आजकाल फेक इमेजेस, फेक ऑडिओ, डीप फेक व्हिडिओज याबद्दलही खूप चर्चा असते, तर हा किती गंभीर विषय आहे?
1: हा खूप गंभीर विषय आहे. एआयच्या मदतीने आज खोटे फोटो, खोटे आवाज, खोटे व्हिडिओ तयार करता येतात. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी आहे असं गृहीत धरणं धोकादायक आहे. विशेषतः एखादा प्रसिद्ध व्यक्ती, काहीतरी बोलल्यासारखा व्हिडिओ, एखादी धक्कादायक बातमी, भावनिक कुठलं कंटेंट, हे सगळं व्हेरीफाय केल्याशिवाय यावर विश्वास ठेवायचा नाही.
0: अगदी बरोबर. आणि भारतासारख्या देशात एआयची मोठी संधी कुठे आहे असं तुम्हाला वाटतं?
1: भारतासाठी एआयमध्ये खूप मोठी क्षमता आहे. जसं शिक्षणात विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर शिकवणं, वेगवेगळ्या भाषात कंटेंट देणं, कॉन्सेप्ट सोपे करून समजून सांगणे, आरोग्याविषयी बोललं तर प्राथमिक तपासणी, रुग्ण माहिती व्यवस्थापन म्हणजे ज्याला आपण पेशंट मॅनेजमेंट सिस्टम म्हणतो, डायग्नोस्टिक सपोर्ट, ग्रामीण भागात माहितीचा वापर पुरवणे, वाढवणे त्याला, शेतीबद्दल बोललं तर हवामानाचा अंदाज, पिकाचं निरीक्षण, त्याचे सल्ले, त्याचं प्लॅनिंग, लहान मोठ्या उद्योगांसाठी जर बोललं तर मार्केटिंग, त्यांचं कस्टमरचं कम्युनिकेशन, त्यांचं प्लॅनिंग, टॅक्सेशन, या सगळ्या गोष्टी त्यावर अवलंबून आहे. सरकारी सेवांमध्ये माहिती लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे हे सुद्धा एक खूप महत्वाचं काम आहे. याला सिटीजन सपोर्ट सिस्टम असं म्हणतात. भारतामध्ये विविध भाषा, मोठी लोकसंख्या आणि डिजिटल अडॉप्टेशन आहे. त्यामुळे एआय जर रिस्पॉन्सिबली आणि सोप्या पद्धतीने आपण जर वापरण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यातून मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.
0: डॉक्टर पुरी सर, तुम्ही खूप छान माहिती देताय आम्हाला. तर आता एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की एआयमुळे माणूस आळशी होईल का?
1: हो, तो धोका आहे आणि म्हणूनच योग्य वापर महत्वाचा आहे. कोणतंही साधन आपल्याला मदत करतं, पण त्यावर अति अवलंबून राहिलं तर आपली स्वतःची क्षमता कमी होऊ शकते. जसं कॅल्क्युलेटर आला म्हणून गणित संपलं नाही, पण बेसिक गणित येणं अजूनही महत्वाचं आहे. तसंच एआय बाबतीत आहे. एआयने तुम्हाला ड्राफ्ट दिला, पण अंतिम विचार तुमचा हवा. एआयने समरी दिली, पण निर्णय तुमचा हवा. एआयने तुम्हाला ऑप्शन्स दिल्या, पण निवड तुम्हालाच करायची आहे. एआयचा योग्य वापर म्हणजे वेळ वाचवून विचाराची गुणवत्ता वाढवणे. विचार करणे बंद नाही.
0: अगदी बरोबर. डॉक्टर पुरी सर, आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना जात

0: जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल?
1: माझा अगदी प्रॅक्टिकल सल्ला असा आहे, पहिलं एआयला घाबरू नका. दुसरं, छोट्या वापरांनी सुरुवात करा. उदाहरणार्थ एखादी गोष्ट सोप्या भाषेत समजून सांग, एखादा मजकूर सुधारून दे, भाषांतर करून दे, अशा बेसिक गोष्टींनी तुम्ही एआयची सुरुवात करू शकता. तिसरं, चांगले प्रश्न विचारायला शिका. मला हे समजव एवढंच न म्हणता हे 10वीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेत समजव. असं विचारलं तर आपल्याला त्याच्याकडून आउटपुट, एआय कडनं जो आउटपुट मिळेल तो खूप चांगला येऊ शकेल. चौथं, महत्वाची माहिती नेहमीच व्हेरीफाय करा. पाचवं, प्रायव्हेट डेटा शेअर करू नका. आपले ओटीपी शेअर करू नका, आपले ऍड्रेसेस शेअर करू नका. सहावं, एआय वापरा पण स्वतःचा विचार बंद करू नका. आणि शेवटी, एआय शिकण्यासाठी तुम्ही टेक्निकल एक्सपर्ट असण्याची गरज नाही, गरज आहे ती उत्सुकतेची आणि शिकण्याच्या तयारीची. मी एवढंच सांगेल, एआय ही ना जादू आहे ना राक्षस, ते एक शक्तिशाली साधन आहे. त्याचा परिणाम आपण त्याला कसा वापर करतो यावर ठरतो. जर आपण एआयला समजून घेतलं, जबाबदारीने वापरलं आणि मानवी मूल्यांसोबत जोडलं, तर ते शिक्षणात, कामात, व्यवसायात आणि दैनंदिन आयुष्यात आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. आज भारतात एआय कडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. सरकार, इंडस्ट्रीज, शिक्षण क्षेत्र आणि स्टार्टअप्स सगळे मिळून हा बदल अधिक व्यापक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडिया एआय मिशन, नॅशनल एआय पोर्टल, इंडिया एआय इम्पॅक्ट समिट यासारखे उपक्रम भारत सरकार राबवून हे सुद्धा त्याच दिशेचे संकेत आहे.
0: खूपच छान माहिती दिली डॉक्टर पुरी सर तुम्ही. डॉक्टर पुरी सर, खूप सुंदर आणि अत्यंत सोप्या भाषेत तुम्ही हा विषय उलगडून सांगितला. खरंच एआय बद्दल भीतीपेक्षा समज वाढवणं जास्त गरजेचं आहे हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर निश्चलपुरी सर आजच्या संवादातून. एआय म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, त्याबाबतची काळजी काय आणि भविष्यात आपण त्याकडे कसं बघायला हवं याचं अत्यंत सुंदर आणि समतोल चित्र आपल्या श्रोत्यांसमोर आलं. श्रोते हो, आजचा संदेश अगदी स्पष्ट आहे. तंत्रज्ञानाला घाबरू नका, ते समजून घ्या आणि सजगपणे वापरा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, एआयची दुनियादारी या कार्यक्रमात एआय तज्ज्ञ डॉक्टर निश्चल पुरी यांच्याशी स्वप्ना देवने केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमातून आपल्याला एआय बद्दलची माहिती मिळाली असेलच, तसंच आपले गैरसमज सुद्धा दूर झाले असतील अशी मी आशा करते. तेव्हा एआयची दुनियादारी या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्याबरोबर. मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: एआयची दुनियादारी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू होत आहे. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ. तत्पूर्वी हे संदेश.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्रीताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते, आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं, आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते, आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्मनं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व, ज्याला आपण म्हणतो, किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो, ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतात,

0: आहे, नोकरी आहे, करतातच आहे, तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचं आहे, म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत, पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते, किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत, पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो, पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीच्याची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे, जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहे, तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच, पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते आणि त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणतीही गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते, ते एक रुटीन झालेलं असतं, त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये

0: आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बॉ, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडत आहे त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातला जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आहे आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःचं बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेनी आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधनं येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणतं तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते की मी माझ्या मुलाला रागव का नको रागव, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो शारीरिक त्याचे जे हे असतील आहे, मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जी असेल आहे, किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो, त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल

0: जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर्ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं, तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय, आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेलं आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही या, तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःचं सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, आनंद वाटतो, परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही, पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे.
1: हो,
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो, म्हणजे स्वतःच आकलन करतो, तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही, बाहेर पण आता मला करायची

0: ची इच्छा आहे बो, तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय आहे, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. मग माझी विकनेस काय आहे, की बा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेल.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो, किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही आहे, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आहे आणि मी जे करते आहे त्याच्यात मला काही समाधान नाही आहे, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचं आहे का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातनी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही आहे, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेससुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्याविषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय

0: करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सगळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
2: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासूनच जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
2: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही, कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
1: तर सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट

0: यामध्ये नेमका काय फरक आहे मग?
1: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय, तर तो पैसा सांभाळून ठेवणे.
0: हा
1: तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं, तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं.
0: हा
1: आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल, की जेव्हा आपण कमाईला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय, तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का, तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो

0: व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही, कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही, तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतो, पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे, तर तो प्रकार आहे हा.
0: बरोबर बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
0: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं? तर ज्या मोमेंट पासनं तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात, आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आईबाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताणणं पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा, आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं. तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैसावर पैसा बनत जाईल, आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट, जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात, त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो हो, असं अगदी अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा, म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसांनी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात? की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे, किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे, किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे, किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, 3री स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो, जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे

0: पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो, आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते, अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे.
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातल्या बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला, म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस, बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्समध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घकाळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे, तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घकाळासाठी राहतील तेवढा तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे FD RD पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हा, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण FD म्हणतो किंवा RD म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी आहे, तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेजमध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा, हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि SIP याचं नाव ज्याच्या त्याच्या

0: तोंडी असते, म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय. तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
1: म्युच्युअल फंड म्हणा किंवा एसआयपी म्हणा, हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या एफडी म्हणा किंवा आरडीपेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. एफडी आरडी मध्ये सुद्धा आहे, पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंडमध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढं जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढं जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल, तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की एसआयपी म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते, पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या.
0: म्हणून हे एवढं लोकप्रिय. अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून, मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात. म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
1: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली, एखाद्या कंपनीबद्दल म्हणा, किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली, तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं, पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात. तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
1: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा, पण ब्लाइंड राहू नका. तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
0: मग आणि ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात?
1: बरोबर बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते. प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते. प्रत्येकाचा कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते.
0: घरात येणारा पैसाही
1: वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं. प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
0: अगदी खरं आहे कांचन. ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते. मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
1: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती. पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफसाठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता. जो
0: पेन्शनच्या रूपात
1: सुरूच राहायचा जो मिळतच होता. रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाहीये. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणं

0: तेवढंच महत्वाचं.
1: पण कांचनताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल, कारण आधी कसं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्या लागल्याच, अगदी नोकरी लागल्या लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. तर याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे, पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल, पण जसं तुम्ही म्हणाल्या की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंतचं घर होऊन जाईल, पण मग उरलेल्या 15 जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
1: काळजीचं कारण
0: नाही.
1: तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
0: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच इन्व्हेस्ट व्हायला हवा, सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणारं पुढच्या 10 तुम्हाला तर मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 उद्या 150 तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 150 वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावा लागेल, आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावा लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल, तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20-30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात, तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे, आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात
0: करतो आणि मग नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा, पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील, कारण त्याच्यामध्ये जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्केशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात, जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्केशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढे आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
0: आता तीन गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे

0: युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे
1: हां
0: पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा, कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
1: अगदी
0: स्वतःच्या कुटुंबासाठी.
1: हां
0: त्याच्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा, हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो, मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला, मुलगी झाली, तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल, तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
1: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच, कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
1: अगदी.
0: तर वेल्थ, जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजरकडे जावं लागेल,
1: जायला पाहिजे.
0: हां, की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्टकट आहे, शॉर्टकट नाही.
1: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
0: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल, की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर ह्या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू शकता.
1: तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे छान असं भावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं

0: सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात

0: म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून ओतून फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्यवृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCOनं हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वगणना करत केला जनगणना 2027 मोहिमेचा प्रारंभ. मुंबईतल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांसाठी तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई महानगर प्रदेशासाठी सर्वसमावेशक मान्सून पूर्वतयारी यंत्रणा सक्रिय. आणि प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण. श्रोते हो, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
3: भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 मोहिमेचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करत 1 मेला मुंबई येथून शुभारंभ केला. जनगणना 2027 ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 1 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वतः डिजिटल पद्धतीनं स्वगणना करायची होती. याच अंतर्गत दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जनगणना प्रगणक घरोघरी जाऊन माहितीचं सत्यापन आणि पडताळणी करत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 25,000 कर्मचारी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. दक्षिण मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू रहिवासी यांना विकासकाकडून मिळणारं संक्रमण भाडं, सदनिकांचा ताबा आणि इतर वादांसंबंधीच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या

0: तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केलं. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन ही केंद्रीकृत डिजिटल प्रणालीची लिंक म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी सिटीजन कॉर्नर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबई महानगर प्रदेशातल्या सर्व सुरू असलेल्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्यापक बहुपातळी मान्सून पूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दिवस रात्र नियंत्रण कक्ष हेल्पलाईन असून टोल फ्री क्रमांक 1800228801, भ्रमणध्वनी क्रमांक 8657402090, विस्तारित दूरध्वनी क्रमांक 02265964176 आणि 02265967901 आणि दूरध्वनी क्रमांक 02226591241 हे आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकल्पांवरील मान्सून पूर्वतयारी अंतर्गत अंमलबजावणी संस्थांकडून 49 रुग्णवाहिका, 431 डी वॉटरिंग पंप, 544 CCTV कॅमेरे, 55 आपत्कालीन नियंत्रण कक्ष ही संसाधनं तैनात करण्यात आली आहेत. शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण, अत्याचार, छेडछाड आणि तत्सम प्रकार काही वेळा आढळून येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळावी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देखील काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. या उपाययोजनांचं स्वरूप शिक्षण विभागानं सादर करावं असे निर्देश मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी दिले आहेत. दरम्यान प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण आखून त्याचा आराखडा महापौरांकडे सादर करण्यात येईल असं शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आत्ताच आपण ऐकलं. हे वार्तापत्र आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. रवींद्र साठे यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं हे गीत ऐकूया.

सुमित्रा संपादक यांनी गायलेलं गुरुनाथ शेणाई यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: श्रीराम कुंटे लिखित भिंती आडचा चीन एका अजस्र देशाची कुंडली हे मनोविकास प्रकाशनचं पुस्तक चीनसारख्या गुंतागुंतीच्या बहुआयामी देशाचा सखोल आणि अभ्यासपूर्ण वेध घेतं। लेखकाच्या 1.5 वर्षभराच्या परिश्रमाने आणि निष्ठेने केलेल्या संशोधनाचं हे फलित आहे। या पहिल्याच पुस्तकाला मसाप पुणेचा पुरस्कार मिळाला आहे। भारताशी चीन शत्रुत्वानी का वागतो? भारत चीनच्या नाकावर टिचून महासत्ता होईल का? असे प्रश्न आपल्याला सातत्याने पडलेले असतात आणि या प्रश्नांची विश्लेषणसिद्ध उत्तरं शोधण्यासाठी मराठी भाषेत चीनविषयी तुलनेनी अत्यल्प साहित्य उपलब्ध आहे आणि या ग्रंथांनी ती उणीव भरून काढली आहे। म्हणायला साम्यवादी पण प्रत्यक्षात नियंत्रित भांडवलशाहीचं नवं प्रारूप बुद्ध आणि ताओवादाच्या शांतता सूत्राचा पुरस्कार करतानाच प्रत्यक्षात हिंसक आधुनिक तरीही टोकाचा परंपरावादी असा आजचा चीन। भारताच्या नजरेतून चीनकडे पाहण्याऐवजी लेखकाने चीनी समाज इतिहास आणि मानसिकतेच्या दृष्टिकोनातून चीनची सांस्कृतिक सामाजिक मानसिक आणि राजकीय जडणघडण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। चिरपरिचित चौकटीच्या बाहेर जाऊन एका तटस्थ दृष्टीनं चीनचा अभ्यास आपल्यासमोर उभा केला आहे। पुस्तकाची रचना 4 भागात विभागलेली आहे। चीनचा इतिहास भूगोल संस्कृती राजकीय व्यवस्था आणि आधुनिक काळातली प्रगती या सगळ्या पैलूंचा समावेश या 4 भागात आहे। पहिल्या भागात विविध राजघराण्यांचा इतिहास ओघवत्या शैलीत उलगडला जातो। सणावळ्यांच्या कोरड्या मांडणीऐवजी लेखकाने कथाकथनाच्या अंगाने हा इतिहास जिवंत केला आहे। दुसऱ्या भागात कन्फ्युशियस शांगझांग शेंगीज खान यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या संदर्भातून पुढे

0: माओ झेडोंगच्या काळाचे आरेखन केले आहे. ग्रेट टेरर, ग्रेट लीप फॉरवर्ड आणि सांस्कृतिक क्रांती यांसारख्या घटनांमधील क्रौर्य आणि मानवी हानी यांचे वास्तव वाचकाला हादरवून सोडते. त्यानंतर थ्यानमेन चौकातील आंदोलन आणि 1962 भारत चीन युद्धाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते. तिसऱ्या भागात शी जिनपिंगच्या नेतृत्वाखालील आधुनिक चीनच्या गतिमान उदयाचे टप्पे अधोरेखित केले आहेत. आर्थिक, तांत्रिक, लष्करी आणि जागतिक राजकारणातील चीनची झेप तसेच बेल्ट अँड रोड सारख्या प्रकल्पांमागची चीनची महत्वाकांक्षा इथे दृग्गोचर होते. चीनने भारताला अनेक क्षेत्रात मागे टाकत कशी आघाडी घेतली हेही या भागात प्रभावीपणे मांडले आहे. चौथा भाग हे आपल्याला का माहीत असायला हवं या प्रश्नाभोवती फिरतो. चीनकडून भारतासमोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक, सामरिक आणि वैचारिक आव्हानांची जाणीव करून देत लेखकानं जागरूकतेची गरज इथे अधोरेखित केली आहे. समृद्ध संदर्भसूची, नकाशे, छायाचित्रे आणि उच्चारसूची ही ह्या पुस्तकाची महत्वाची अंगे आहेत. ह्यामुळे पुस्तक अधिकच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय बनतं. एकूणच विंतियाडचा चीन हा केवळ माहितीपर ग्रंथ नाही तर विचार प्रवर्तक आहे. दृष्टी, आकलन आणि चिंतन या सर्व पातळ्यांवर वाचकाचा विस्तार करणारा हा अभ्यासग्रंथ आहे. एका संतुलित राजकीय दृष्टिकोनातून आणि बहुविद्याशाखीय आकलनाच्या भक्कम पायावर लिहिलेलं हे पुस्तक आपल्या भौगोलिकदृष्ट्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या अभ्यासातलं महत्वाचं पाऊल आहे. भूराजकारणाच्या क्षेत्रात मराठी वाचकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. महत्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यासाठी आसुसलेल्या भावनाप्रधान भारतीय मनाला स्वतःच्या आणि चीनच्या मर्मस्थळांची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, अलीकडे आपण बघतोय की दिवसेंदिवस शेतीवर होणारा खर्च हा आपला वाढतोच आहे। म्हणूनच शेती करत असताना ती आर्थिकदृष्ट्या फायद्याची कशी ठरू शकते या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करणं हे मात्र गरजेचं आहे।

0: आज आपण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून या संदर्भात आलेली महत्वाची माहिती जाणून घेऊया. लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये शेतीच्या विविध कामांवर होणारा जो खर्च आहे तो अनेक मार्गांनी आपल्याला कमी करणं हे गरजेचं आहे. कृषी निविष्ठांमध्ये बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं तर यासारख्या बाबींचा समावेश होत असतो. आणि महत्वाचं म्हणजे यांच्या किमती या दरवर्षी वाढतच असतात. आता हा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला संवर्धित शेतीचा एक सर्वोत्तम उपाय आहे. त्यानुसार दरवर्षी खोल नांगरट न करता 2 ते 3 वर्षातूनच एकदा जमीन आपण नांगरून घ्यावी. यामुळे खर्च तर कमी होईलच, शिवाय जमिनीची धूप कमी होऊन मातीतील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास देखील होणार नाही. याशिवाय शेतातील पिकांच्या अवशेषांचा संपूर्ण काडीकचरा जाळून न टाकता तो आपण कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा, किंवा मग रोटाबेटर, स्लॅशर यासारख्या अवजारांच्या सहाय्यानं जमिनीत गाळून घ्यावा. निश्चितच यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी प्रभावी तण नियंत्रणासाठी शक्यतो उगवणपूर्व आणि उगवणपश्चात तणनाशकांचा किफायतशीर आपण वापर करावा. पिकांच्या पेरणीच्या वेळेस रायझोबियम, ऍझोस्पिरिलियम, ऍझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू यासारख्या जैविक खतांचा पीकनिहाय आपण शिफारशीप्रमाणे वापर करावा. या अगोदर आपण माती परीक्षण करून घेतलं असेल तर त्याच्या अहवालानुसार रासायनिक खताचं नियोजन करावं. मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षणानुसार शिफारस केल्या गेलेल्या सर्व उपाययोजना आपण शेतामध्ये कराव्यात. रासायनिक खताचा तुटवडा पडल्यास पिकांना आवश्यक असणारे जे पोषक अन्नद्रव्य आहे त्याचा पुरवठा करण्यासाठी आपण कंपोस्ट खत, शेण खत, हिरवळीचं खत, गांडूळ खत तसंच मूल्यवर्धित पीडीकेव्ही, फॉस्फो कंपोस्ट खत, जीवामृत यासारख्या सेंद्रिय खताचा पर्यायी वापर वाढवावा. रासायनिक खताचा वापर 25% आणि आणीबाणीच्या स्थितीत भारी जमिनीसाठी आपण तो वापर 50% कमी करू शकतो. दिवसेंदिवस कमी होत असलेली जमिनीची सुपीकता, कमी झालेलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, शेणखतासारख्या सेंद्रिय खताची कमी झालेली उपलब्धता तर या सर्व गोष्टी आपण गांभीर्यानं लक्षात घेण्याची आता वेळ आलेली आहे. जास्त शेती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक तेवढ्याच क्षेत्रावर पेरणी करून शक्यतो कमी उत्पादन देणाऱ्या
1: 5 मिनिटं झाली आहेत. आता पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदान

0: खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीय. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: जीव संरक्षण म्हणजे जैव विविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते. त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते. मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमॅट

0: चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ, ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिऊताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो, पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोतेहो परिसरे, या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 वाजत आहेत. दोपहर समाचार हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

उत्तरा चौसाळकर यांनी गायलेला राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा आणि हार्मोनियम साथ जयंत फडके यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. प्रादेशिक बातम्या आता प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी गुंतवणूकदारांनी व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत

0: हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गाने केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधनसामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: We can add 30% bio-bitumen into petroleum bitumen with 15% rubber powder where we can get it from the used tire and 7% plastic. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5 अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी CBI कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व

0: सरकारनं बंदी घेतलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे, तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबद्दल आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 50 seconds झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही श्रोते हो आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिथं त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:03 होत आहेत श्रोते हो.

आणि आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज आनंद काशीकर यांचं बासरीवादन आपल्याला ऐकवत आहोत. आनंद काशीकर यांनी बासरीवर वाजवलेला राग भीमबलास मध्यलय गत रूपक तालात आहे. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केलेली आहे. ऐकूया आनंद काशीकर यांनी बासरीवर वाजवलेला राग भीमबलास.

आनंद काशीकर यांनी बासरीवर वाजवलेला राग भिंपला सत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडरवरची फक्त एक तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते.

पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म, जात, भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा एसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलकं होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावटकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्राया मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकातच स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगळे. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगळे, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय, तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणे, तर अशा बऱ्या शाळा जागांमध्ये खूप सारे एरियामध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
2: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपलं आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
2: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर ऑर क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्कीच सर, जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
2: असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं. ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट्स काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं, तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये

0: साइबर सिक्योरिटी इंजीनियर,
1: अच्छा,
0: क्लाउड इंजीनियर, डेटा साइंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, आई कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर, हे सगळे फील्ड्स त्याच्यात समावेश आहे.
1: नक्कीच मॅम. आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS, क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आयटी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
1: नक्कीच. आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आयटी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: जरी जॉब नसेल मिळत ते कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची, किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही, तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशनवर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत तर त्यांनी कुठेतरी CDAC हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असले तर स्टुडंट मध्ये किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंट मध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला, आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचं पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
1: नक्कीच. म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवणं देखील
0: अत्यंत आवश्यक आहे.
1: नक्कीच मॅडम. आयटी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आयटी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तरी वी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅम. तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
0: या मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असं असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन इतकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम. तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे. देखा एक खाबो में जो सिलसिले.
1: नक्कीच. तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: आता आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आयटी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आयटी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. तर पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम. या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. तर एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सेक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
1: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स, और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू द कंपनी आपण म्हणू. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
0: नक्कीच मॅम. तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलात, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध आहे
1: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्या

0: आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं सीडॅक आहे. सीडॅक इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्ड वर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, आपण मध्ये एकदा बोलताना एआयचा पण उल्लेख केला, तर एआयचा परिणाम क्षेत्रावर किंवा आयटी मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे एआय सगळं किलर ऑफ दी आयटी सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे. एआय मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा, सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे की माझ्याकडे एक आयटीची डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप शुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रादेशिक मराठी बातम्या
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी। आणि 23 मे पर्यंत अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। आता सविस्तर बातम्या। राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली। शेतकऱ्यांना बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत तसंच बँकांनी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर न विचारण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। याशिवाय पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि त्यासाठी जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं।
2: अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जून मध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलै मध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्ट मध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबर मध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत।
1: यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असणार असून याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना बसेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्यात खरीपाचं क्षेत्र 152 लाख हेक्टर आहे। राज्याला 20.16 लाख मेट्रिक टन बियाण्यांची आवश्यकता असताना तब्बल 28 लाख मेट्रिक टन बियाणं उपलब्ध आहे। हे सर्व बियाणं प्रमाणित असावं आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साथी पोर्टल तयार करण्यात आलं असून या पोर्टलवरील प्रमाणित बियाणंच विकत घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सायप्रस उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं। मुंबई हे जगातील वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असून आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व, भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे। संघटन मजबूत करण्याच्या उद्देशानं संघटन सृजन अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला। पक्षाध्यक्षांच्या मंजुरीनंतर KC वेणुगोपाल यांनी यासंदर्भातलं पत्र जारी केलं। त्यानुसार काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल गोडदे पाटील यांची तर अमरावतीच्या शहराध्यक्षपदी बबलू शेखावत यांची निवड झाली आहे। अकोला शहराध्यक्ष म्हणून महेंद्र गवळी, अकोला ग्रामीणमध्ये प्रकाश तायडे, चंद्रपूर शहराध्यक्ष म्हणून शिवा पोलिसेटी तर चंद्रपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष धोटे यांची निवड झाली आहे। वर्धेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील कोल्हे, वाशिमच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल चौधरी आणि यवतमाळचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन नाईक यांची निवड झाली आहे। तर गडचिरोलीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानाअंतर्गत 19वा रोजगार मेळा शनिवार 23 मे रोजी सकाळी 10 वाजता नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करतील। देशभरातल्या 47 शहरांमध्ये एकाच वेळी रोजगार मेळा होणार आहे। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात रेल्वे, टपाल, संरक्षण आणि आरोग्य विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलंय।

लातूरमधल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. दरम्यान नीट यूजीची परीक्षा आता 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राजीव गांधी पुण्यतिथी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यानिमित्त दहशतवाद विरोधी दिनही आज पाळला जातोय. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आकाशवाणी महावितरण आदी आस्थापनांमध्ये तसंच विद्यापीठांमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशात शांतता आणि सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकून ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली इथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यानं 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ख्वाजा शहाबुद्दीन वय 58, शिवांश स्वप्नील नवघरे वय 7 महिने आणि लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय 55 वर्ष अशी मृतांची नावं आहे. मूळ मार्गावरील मुरखळा नवेगावच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठडा तोडून खाली उलटली. नागरिक आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केलं. तिथं उपचारादरम्यान 3 जणांनी प्राण सोडला. अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार इस्माचा मृत्यू झाला. 40 वर्षीय नौशाद कुरेशी आपल्या दुचाकीनं महामार्गावरून जात असताना लोणी गावाजवळ मागून आलेल्या भरधाव कारनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं तसंच मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करणं हा उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ मार्फत घरोघरी भेटी देऊन प्रगणना करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलंय. जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होत असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी आणि साठेबाजी टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. शेतकऱ्यांनाही शेतीसाठी आवश्यक इंधन उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे यार्ड इथं पॉईंट परिवर्तन आणि अन्य कामांसाठी आज आणि उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे गोंदिया स्थानकावरील काही मार्गांवर रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून अनेक मेमू प्रवासी गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. गोंदिया गढा गोंदिया झारसुगुडा तसंच रायपूर डोंगरगड मार्गावरील काही गाड्यांचा यात समावेश आहे. प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलंय. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तसंच वन्यजीवांच्या प्रजनन काळात पर्यटकांची सुरक्षा आणि जंगलातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता पेंच बोर तसंच उमरेड पवनी करंडला या अभयारण्यात जंगल सफारी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. आगामी 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्यानं उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोंदिया आणि गडचिरोली इथं येलो अलर्ट राहणार आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. आज दुपारी 2:30 वाजता मोजलेल्या तापमानानुसार 46.4 अंश सेल्सिअससह चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण ठरलाय तर वर्धा इथं 46 अंश सेल्सिअस नागपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस तर गोंदिया इथं 44.4 अमरावती इथं 44.8 अकोला इथं 43.8 तर बुलडाणा इथं 39.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू 33 जखमी आणि 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत कळत नकळत या चित्रपटातलं रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल आणि सहकार यांच्या स्वरातलं गीत. गीतरचना सुधीर मोघे यांची आणि संगीत आहे आनंद मोडक यांचं.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. धर्मेंद्र चौधरी हे छत्रपती संभाजीनगर इथं एका कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. चला तर ऐकूया धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन.
1: नमस्कार, मी धर्मेंद्र संभाजी चौधरी. कविता असावी तर कशी असावी आणि कशा पद्धतीने लिहिली जावी त्याविषयी एक पहिली कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. तिचं नाव आहे पंचारती प्राणाची. सहज बोलावे ते काव्य बनावे, सहज बोलावे ते काव्य बनावे, एका एका ओळीमध्ये भावतरंगी जलकुंभ असावे, एका एका शब्दामध्ये अमोल विपुल अर्थ असावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, हर एका काव्य सरितेला इंद्रायणीचे सामर्थ्य मिळावे, सरितेच्या या प्रेमलाटींना चैतन्याचे पंख फुटावे, सरितेच्या या प्रेमलाटींना चैतन्याचे पंख फुटावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, शब्दरूपिणी फुलांचे या सरस्वती चरणी स्तोत्र बनावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रगत पिढी. कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, गरीबा घरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, गरीबा घरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, कैक जणांचे चोरून मने फेकतच आले दिवसा ताणणे, कैक जणांचे चोरून मने फेकतच आले दिवसा ताणणे, प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारी आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीच चोरती पोर पोरी, कैक जणांचे चोरण म्हणे फेकत चालती दिवसात आणणे, प्रेमापायी त्या राजपरीच्या फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारी कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीच चोरती पोर पोरी. ओ वरांड्यात नाचती उन्हाड माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, वरांड्यात नाचती उन्हाड माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, तरुण रक्ताची गाती बोकडेन कार्टून काढती फळ्यावर किडे, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चितोरी, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चितोरी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, प्रेमाचा तो रोग कसा ज्यास जडे ते जीवन सडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, असे पुजारी रूपवतींचे मिळता उत्तर पादत्राणांचे क्षणात म्हणती स्वारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज

चोरती पोर पोरी कॉलेज चिले गंमत नेरीन कॉलेज चोरती पोर पोरी। अरे हट रोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, कि हट रोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, रॉकेल ऍसिडची करुणी फवारी, सुकुमारिकेची करे शिकारी, दिवसा ढवळ्यावर रस्त्यावरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजची लय गंमत नारीन काळीज चोरती पोर पोरी। अहो शिक्षणाची ह्या प्रगत भरारी, शिक्षणाची ही या प्रगत भरारी, गुरुजनांची करे मस्करी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी। छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, विटंबवनी मृदू

காலேஜ சோர்த்தி போற போறி காலேஜ சில கம்மத்து நேரின் காலேஜ சோர்த்தி போற போறி ஓ சிக்ஷனாச்சி ஹா பிரகத பராரி சிக்ஷனாச்சி ஹி ஹா பிரகத பராரி குருஜனாச்சி கரே மஸ்கரி நவசிக்கியாச்சி ते घेतत फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी नवशिक्यांची ते घेतत फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला विटंबवनी मृदुल भावना आत्मघातींचा करती भरणा या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी आणि काळीज चोरती माणसे सारी कॉलेजाची लई गंमत नेरीन काळीज चोरती पोर पोरी कॉलेजाची लई गंमत नेरीन काळीज चोरती पोर पोरी यानंतरच्या कवितेचं नाव आहे वाट शांतीची. भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचं सर्वत्र झाली दाट. भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीत सर्व झाली दाट. हरपली ती रम्य पहाट निसर्गाचाही संपलाय थाट. पशु पक्षीही कागदावरच राहिले कोणी अग्नीमध्ये जळून गेले कोणी वाऱ्यासंगे उडून गेले. पशु पक्षी कागदावरच राहिले कोणी अग्नीमध्ये जळून गेले कोणी वाऱ्यासंगे उडून गेले. वनस्पतींची झाली लुटालूट भेटेन कुठे शांततेची वाट. रान जेते होते ओसाड जन ठेपले तेथे विराट. अपवाद नसे कोणी याला नसे आज मोकळा घाट. दिसेना वाहणारी संत नदी भेटे फक्त गुन्हेगार आणि फिर्यादी. स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट. स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं जीवन. माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत कस सांगू मी कोणाशी नसे आख्ख दिन पुरत. माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत कस सांगू मी कोणाशी नसे आख्ख दिन पुरत. अहो शिकून मोठं व्हायची त्यांची इच्छा होती मोठी. शिकून मोठं व्हायची त्यांची इच्छा होती मोठी. अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी. अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी. कंदिलाच्या पोटातलं सरलं केरोसिनन पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन. पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन. दोन्ही हाती आली दुधाची ती कॅन. कांडीतली गोटलीशाही बंद शाळेची लेखनं. अहो वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफानं. वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफानं घेऊन अंगावरी करी कष्ट रात्र दिन. नाही कुणब्याचं तिफन नाही डॉक्टरचं इंजेक्शन. नाही कुणब्याचं तिफन नाही डॉक्टरचं इंजेक्शन. कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधनं. कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधनं. गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं. गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं. विहिरींच्या त्या चढा उतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं. विहिरींच्या त्या चढा उतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहन. श्रम त्यांची पूजा आणि कष्ट त्या जीवाचे जीवन. कामामध्ये रमे मन ते विसरत भूक तान. काम करता करता पाय एकच सपान. न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन. न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन. सपनावरीच बसला त्यांचा हातातला घन. आणि भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं. आणि भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं. तळव्याची फोडेमुखी बनली निगरट. तळव्याची फोडेमुखी बनली निगरट. पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीट. पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीट. यानंतर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे स्वार्थी स्नेही. सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात. सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात. तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात. तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात. वैभवात सगळे भागीदार होतात संकटात सर्व दुरावतात. जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात. जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात. ज्यावेळी समस्यांच्या गुफेत भरकटतात तेव्हा जवळील माणसे सुद्धा दूर जाऊन टाटा करतात. मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात. मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात. मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात. मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात. असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी. असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी. मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी. मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी. असे स्वार्थी स्नेही असतात. यानंतरच्या पुढच्या कवितेचं नाव आहे तिच्या उंजळीत भक्ती आणि काळजात शक्ती. कधी पत्नी कधी ताई कधी बाळास गाई अंगाई.
कधी पत्नी, कधी ताई, कधी

काळ सकाळी अंगाई ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती बने कधी ज्ञान देवाची मुक्ताई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच वीरपत्नी वीरमाता सर्वांमध्ये तिचेच रूप वीरपत्नी वीरमाता सर्वांमध्ये तिचेच रूप शांतमूर्ती सरस्वती पुत्री शांतमूर्ती सरस्वती पुत्री बने कधी श्यामची आई शांतमूर्ती सरस्वती पुत्री बने कधी श्यामची आई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी तीच जानकी तीच अस्मिता तीच जानकी तीच अस्मिता जिजाऊ आपली राष्ट्रमाता तीच जानकी तीच अस्मिता जिजाऊ आपली राष्ट्रमाता पाहुणी कारभार ज्यांचा धन्य झाली वसुंधरा मंदिरी बनुनी कधी मीरा मंदिरी बनुनी कधी मीरा बने कधी विठ्ठलाची लेख जनाई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी कधी पत्नी कधी ताई कधी बाळास गाई अंगाई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी त्या पुढच्या कवितेचं नाव आहे सेनापती जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल मानव म्हणू की अवतार म्हणू प्रश्न करीतो स्वमनाशी थोर त्या विनायकाचा एक एक प्रसंग जो पण कोणी वाचेल विस्ता विस्त अंतरीचा जाळ होणे हर्ष नाचेल अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता वाणी लेखनी त्या राष्ट्रपुरुषाची दूधारी तलवार होती जुलमी शत्रूंना पळवणारी ती प्रचंड अंगार होती देशभक्तीचा हिमालय हृदयात देशभक्तीचा हिमालय हृदयात नसा नसात त्यांच्या प्रीती स्वातंत्र्य देवता उगम पावली मेंदूतुनी शुभ्र स्वच्छ वाहती स्वातंत्र्य गंगा उगम पावली मेंदूतुनी त्यांच्या शुभ्र स्वच्छ वाहती तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ नराचा नारायण होणारी स्वाभिमानदायी ती मूर्ती जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष स्फूर्तीदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती स्फूर्तीदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती माझ्या या पुढच्या कवितेचं नाव आहे कामगाराचं जीन पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच कर्जावर हाके गाड संसाराच जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच कर्जावर हाके गाड संसाराच घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा या धावत्या महागाईचा कधी दम फुटेना या धावत्या महागाईचा कधी पाय घसेना पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना जीन कठीण झाले माझ्या कामगाराच कर्जावरी हाके गाड संसाराच कि गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून अवाढव्य फी डोनेशन भरवेना अवाढव्य फी डोनेशन भरवेना पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच कर्जावर हाके गाड संसाराच पण वर्षभर बसलो ज्याची आशा धरून
वर्षभर बसलो ज्याची

आशा धरून तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून. सण सारे गेले सुने चांदन चमके ना, सण सारे गेले सुने चांदन चमके ना. पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच. नसीबासी आला मोठा आजार घेरून, नसीबासी आला मोठा आजार घेरून. औषधी विना मेला बाप खोकून खोकून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून. दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हक्के गाड संसाराच. मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब. आधार भेटला दारूचा तशात एक थेंब. तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना, ओ तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हक्के गाड संसाराच. बायको गेली कंटाळून रोजच्या कटकटीला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला. पत्र दिलीत फोन केले तरी येईना, पत्र दिलीत फोन केले तरी परत येईना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हक्के गाड संसाराच. जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हक्के गाड संसाराच. माझे स्वलिखित एक पात्री एक अंगिका, त्यातील स्वगत एक कविते समान स्वगत आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. सोडून पळावं की इथेच घासून मरावं, हा एकच सवाल आहे. या अप्पलपोट्या कंपनीच्या बुरशा धोरणांवर कारखानदारांच्या पायाशी भिखऱ्याची चप्पल बनवून जगावं बेशरमपणे चाटुगिरी करत कुत्र्याप्रमाणे आनंदानं, की फेकून द्यावं हे अंगातील समानतेचं घोंगडं जोडं, त्यात गुंढाळलेल्याला किमान हक्कांचं कट, त्या गेंड्यांच्या थोबाडावर पागलखान्याच्या भयात दरीमध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एका राजीनाम्याच्या पत्रानं, माझा तुझा या साहेबाचा आणि त्या मालकाचाही. गरिबीच्या काळ्या विंचवानं या मालकशाहीला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या करारकर्त्याला असावी वेदना पिचडणाऱ्या दुःखाची, भरून निघणाऱ्या अश्वत्थाम्याच्या त्या जखमेची. कधीही कधीही, पण त्या करारकर्त्यालाही पुन्हा प्रमोशनाची भांग चढली तर इथेच मेघ आहे. नव्याने संप करण्याचा धाडस होत नाही आणि नव्या कायद्यांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून सहन करतोत आम्ही कमी पैशात वाढतं काम, सहन करतोत कोळूच्या बैलाप्रमाणे पारतंत्रातील गुलामांवर होणारे अत्याचार, आणि संसाराच्या भुयारात होत असलेली या कष्टकरी पुजाऱ्याची कुचंबना, आणि अखेर दयेचा कमंडलू घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेने पुन्हा त्याच जुलमी भांडवलदारांच्या दाराशी. विधात्या, तू इतका निष्ठूर का झालास? एका बाजूला ज्यांच्या मशिनींना घामण स्नान घालून आमचं रक्त पाजलं आणि उत्पादनातून ज्यांना जगात श्रीमंतीच्या शिखरावर चढवलं ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आमचं नशीब त्यांच्या दावणीला बांधलं तो तूही आम्हाला विसरतोस. मग काजेच्या गंजानं खंगलेल्या या देहाच्या पिंजऱ्याला कातडचं ठिगळ लावून हे करू ना करा. आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं, कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं. माझ्या पुढचं आणि शेवटचं कवितेचं नाव आहे हे कष्टकऱ्यांनो. हो रे

खरी देशाची खरी नौका तरंगते तुमच्या घामावरी हमालमा पडी बेट बिगारी सालदार शेतकरी देशाची खरी नौका तरंगते तुमच्या घामावरी राज्य गणराज्य कारखानी शासन सत्ताधारी लोकशाहीची पालखी नांदते तुमच्या खांद्यावरी असे असूनी कसे फसविते तुम्हा ठेकेदारी तुमच्या शमाचा

लाखो जीवांचे तरी कर्जामध्ये डुबवुनी तुम्हा पाडुनी तुमचा संसार उघडा देतो कोण दगा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा शोचुनी रक्त आमचे वरतून आश्वासनांचा पडतो पाऊस भावावीन कुजला जातो इथे नंबरी कापूस दाऊन तोटा सदा तिजोरीचा खिशात भरतो नोटा अन माती मोलाने धनिक करतो काबाडाची चेष्टा फोडून डरकाळी आवाज दे रे माझ्या भुकेल्या वाघा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा अधू करुणी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा न पोट स्वतःचेच भरतो अधू करुणी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा पोट स्वतःचेच भरतो वस्त्र विनुनी तुम्ही झाकिता जनतेची लज्जा अन निर्वस्त्र करुणी तुम्हासे येते वाजतो समानतेचा वाजा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी देश

0: गर राजा। धन्यवाद।
1: धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आत्ताच आपण ऐकलं। बरेच कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य

0: सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप between Cyprus and Maharashtra therefore is very strategic. I firmly believe that the next decade can witness an extraordinary expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रीय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून एआयच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली.

नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:15 च्या सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा 1 जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतली आहे. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्ये आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन, असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे ज्यांनी करून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने ह्याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. अशा सगळ्या काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: कराचे दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. तुमच्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट असं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही अॅडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर्स विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. त्यात काहीही कुठेही असाही बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असे, बाकी काही बदललं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काय फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात, परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काय फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदललाय त्याच्यामध्ये. आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाला नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
2: रिटर्न भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्यांच्यासाठी 31 जुलै पर्यंत त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एलआरएस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA/CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही जर तुमच्या सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर ही दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार.

0: त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
1: हो एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयरची, ती एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
0: सर आता 15 नंबर 15G 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती, किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत, तर त्याच्याविषयी सांगाल.
1: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा, तर त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढ्या आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा, पुढे पण तेच चालू राहणार आहे. फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय, फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाहीये त्याच्यामध्ये.
0: सर आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो, तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही.
1: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन वरती. जसं सेव्हिंग मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्यांची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात, कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात काही नवीन इन्कम टॅक्स ऍक्टशी काही संबंध नाहीये.
0: सर आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत.
1: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेटसाठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे, त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते, म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केला तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं, रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं, तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
0: जी घर भाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत.
1: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसे गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं, तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट अवेलेबल आहेत, त्याला हे म्हणतात HRA जे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त चारच जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या चार मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. आता ते झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचा आहेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच

0: मोठे मोठे कंपनीज कॉर्पोरेट्स आणि जसे आय टी कंपनीज आहेत बँगलोर हैदराबादमध्ये आणि पुण्यामध्ये अहमदाबादमध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनीज आलेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबादमध्ये आलेले आहेत तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% एचआरएची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
1: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो जे कॉमन मॅनला समजावं अशा दृष्टीने?
0: तेवढंच म्हणायचं आहे हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार. जसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील जे कन्सल्टंट असतील त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

माझा वावर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात कार्यक्रमाची सुरुवात करूया ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळींनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनीही ते उपाशी. त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी. तर या होत्या ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळी. यानंतर वळूया आजच्या पहिल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, आपलं गाव म्हटलं की आपल्याला आठवतात मित्र आणि परिवारातील मजेशीर गप्पा आणि त्यांच्यासोबत घालवलेला कधीही न विसरता येणारा काळ. याच अनुषंगाने आज आपण ऐकूया कौटुंबिक संवाद मालिका गोष्टी गाव गाड्याच्या. लेखक आहेत ध्रुपद गाडे. सहभागी कलाकार आहेत रोहिणी सूर्यवंशी, निहास लोखंडे आणि शंतनू ठेंगडी.

0: ओ भाऊरो, काय चाललंय? सकाळी सकाळी कोणत्या नव्यानं पिकानं गावाचं नाव रोशन करणार आहात? आज पोराबाळांना शाळेत पाठवायच्या ऐवजी ही असल्या खुरापती काय करताय?
1: अहो तात्या, हे खुरापत नाही, ही क्रांती आहे, क्रांती. या गावाला मी जगाच्या नकाशावर आणणार आहे. हे आहे ड्रॅगन फ्रूट, याचे रोपटे परदेशातून आणलं ना खास.
2: का म्हणलं ड्रॅगन फ्रूट? अरे बापा, आता हे का भलतच आपल्या मातीत गहू ज्वारी पिकते ते सोडा आणि हे ड्रॅगन बिगन का घेऊन बसले हाय तुम्ही?
1: आओ रमाबाई, तुम्हाले का करणार आहे याचं मोल? एक फळ 1000 रुपयाला इकलं जाते शहरात. एका फळात आपल्या वर्षभराच्या भाजीपाल्याचे खर्च निघते ना. विचार करा, मी आता 800 होऊन जगणार नाहीये, मी स्मार्ट फार्मर होणार आहे. आता मला कोण म्हणणार वराडी शेतकरी? मी तर आता ग्लोबल शेतकरी होणार आहे.
0: 1000 रुपये? भाऊरा, तुमच्या स्वप्नांना पंख फुटले वाटते. आणि हे ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं कसं पिकवणार? इथं तसं पावसाचं पाणी साचलं की डास पिकतात, ड्रॅगन काय पिकवणार?
1: अरे तात्या, तुम्ही नेहमीच नकारात्मकच बोलता. अरे मी सगळा अभ्यास केला हो, इंटरनेटवर बघितलं आहे. परदेशी लोक आपल्या शेतात ड्रीप इरिगेशन वापरतात.
0: अच्छा.
1: हा, मी तर अख्खा वॉटर फिल्टरच लावला रोपांसाठी. अरे एकदम शुद्ध पाणी. माणसं बाटली बंद पाणी पितात. मग या ड्रॅगन फ्रूटला चांगलं पाणी नको का? सांगा बर.
2: अरे माझ्या देवा, पाणी फिल्टर करून झाडायले? अहो, आपल्या विहिरीतलं पाणी प्याले पुरे ना झालंय लोकायले, आणि तुम्ही हे का करून राहिले?
1: अहो रमाबाई, अरे मोठ्या गोष्टी करायच्या असतील तर थोडे कष्ट घ्यावे लागते ना. हे ड्रॅगन फ्रूट म्हणजे शेतकऱ्याचं भविष्य आहे. यांच्यासाठी खास संगीत पण लावलंय मी. हा हे बघा, शास्त्रीय संगीत म्हणजे यांना फळ लवकर मोठी होतात म्हणते बा.
0: शास्त्रीय संगीत? अरे देवा भाऊराव, तुम्ही आता पूर्णच वेळे झाले वाटत. उद्या म्हणणार मी यांना इंग्रजी शिकवतो म्हणून. अहो, हे फळ देणार की गाणं ऐकणार? आपल्या बैलांना जरी गजल ऐकावली असती तरी त्यांनी जास्त दूध दिलं असत.
1: हो तात्या, तुम्हाला काय करणार आहे? आधुनिक तंत्रज्ञान आहे. मी यासाठी बँकेतून कर्ज पण काढलं ना, थोडस म्हणलो एका झटक्यात श्रीमंत व्हायचं आहे, गावाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. तुम्ही बघाच, पुढच्या महिन्यामध्ये मी गाडी घेणार म्हणजे घेणार, शहरात घर घेणार, आणि तुम्ही म्हणणार भाऊराव मले पण ड्रॅगन फ्रूट दे चाखायला.
2: भाऊराव, हे जरा जास्तच नाही होऊन राहिला का तुमचं धाडस? आता आपल्या शेतात पारंपरिक पीक घेतलं तर किमान 2 पैसे हातात येतील. हे असे प्रयोग करण्यावर एवढा पैसा लावणं योग्य नाही म्हणते मी. आणि जमिनीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे का नाही?
1: अहो रमाबाई, विश्वास ठेवा. हे फळ असं देईल का सगळे बघतच राहतील. याला कीड पण लागत नाही म्हणे बा, फक्त

0: तर ड्रॅगन सारखा श्वास सोडला की सगळे किडे पडून जातात.
1: सोडा हो रमाबाई, यांना आज काढणार नाही. जेव्हा बँकेत ते वाचिले वाले दारात येतील ना, तेव्हा कळेल यांना ड्रॅगन फ्रूट कसं लागतं ते. चल रमाबाई चल, आपल्याला अजून कोंबड्यांना दाणा टाकायचं आहे. इतर राहिलो होता आपले पण डोकं फिरन नाही, यायच्या सोबत जसं यायचं डोकं फिरलं तसं आपलं बी फोडत. चला चला चला
2: चला.

भाऊराव भाऊराव, अब काय झालं? कुठं गेला तुमच्या तो ड्रॅगन फ्रूटचा उत्साह? आणि ही काय अवस्था आहे तुमच्या ग्लोबल छातीची?

0: ही काय अवस्था आहे तुमच्या ग्लोबल छातीची?
1: तात्या विचारू नका काही, समदा खेळ खल्लास झाला, ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन होऊन माझेच रक्त पिऊन गेलं।
2: काय झालं नेमकं? आम्ही बोललो नव्हतो का तुम्हाला? हा, का असं होईन का काय म्हणून?
1: आता का सांगू रमाबाई, यांना शास्त्रीय संगीत पण दिलं, फिल्टरचं पाणी पण पाजलं, पण हे ऐकेच ना। परवा रात्री अचानक जोरदार पाऊस आला आणि यांना थंडी लागली वाटते, सगळी पानं गळून पडली आणि आता हे असे सुकले। हा ना बँकेचं कर्ज, ते वेगळंच टेन्शन आहे।
0: मी तेव्हा सांगितलं होतं, ही आपली माती हाय भाऊराव, इथं आपलं पीक चांगलं येतं, परदेशी गोष्टी आपल्या मातीत रुजत नाही लवकर, प्रत्येक जमिनीचा हवेचा स्वभाव असतो, तुम्ही या ड्रॅगनला आपल्या मातीत स्वभाव शिकवलाच नाही। हा,
1: पण मी इंटरनेटवर बघितलं होतं ना, लोक खूप पैसा कमवते याच्यातून, आता मले पण वाटलं का बघता।
2: इंटरनेटवर पाहिलं म्हणजे सर्व काही खरंच राहते असं नाही राहत भाऊराव, आपल्या डोळ्यानं पाहायचं राहते, आपल्या अनुभवातून शिकायचं राहते। आपल्या गावात एवढे शेतकरी आहे, कितीतरी वर्षापासून शेती करून राहिले, त्याच्याकडून काहीतरी शिकाव। तुम्ही ह्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या इंटरनेटकडे लक्ष दिलं।
1: चूक झाली रामाबाई, मोठी चूक झाली। आता काय करू, कर्ज कसं फेडू, मला तर वाटलं एकट्यानं काहीतरी वेगळं करून दाखवा म्हणून केलं बा।
0: वेगळं तर करून दाखवलं ना, आता सगळ्या गावामध्ये तुमची चेष्टा होईल, ड्रॅगन राव म्हणून आग मारतील तुम्हाला।
2: साहेब झालं ते झालं, आता आता त्याला बोलून काही फायदा आहे का? भाऊराव, एकट्यानं काहीतरी भव्य दिव्य करण्यापेक्षा नाही का कधी कधी एकत्र येऊन छोट्या गोष्टी केल्यानं तर त्याचा जास्त फायदा होते असं वाटते मले।
1: म्हणजे
2: म्हणजे पा, आपल्या गावात कितीतरी शेतकरी आहेत ज्याले खत्याची बियाण्याची अडचण आहे, बरोबर आहे? कुणाले पाण्याची समस्या आहे। जर हे ड्रॅगन फ्रूट सोडून सगळ्या शेतकऱ्यांना सोबत मिळून असं काहीतरी केलं
0: असतं की जसं की सगळ्यांनी मिळून पाण्याची विहीर काढली असती किंवा एकत्रितपणे बाजारपेठेत माल विकला असता, तर त्या प्रत्येकाला फायदा झाला असता। हा
2: बरोबर बोलून राहिले तात्या साहेब, आपल्या गावात लय अडचणी आहेत, आणि पडीक जमीन बी आहे ज्याच्यावर काही पिकत नाही अशी बी जमीन आहे। जर आपण सगळ्यांना मिळून या जमिनीवर पारंपरिक पीक घ्यायचं ठरवलं असतं तर एका मोठ्या समस्येवर मात करता आली असती का नाही? आणि सामूहिक शेतीचे फायदे खूप आहे म्हणतो मी, का म्हणता?
1: हो खरं सांगता रमाबाई, मला तर वाटलं का मी एकटाच काहीतरी मोठा पराक्रम करेन, पण आता कळतंय एकट्यानं फक्त डोसक्यावर कर्ज येतं, पीक नाहीये।
0: मग का आता पुढच्या वर्षी ड्रॅगनचं नाव घेणार नाही ना?
1: नाही नाही तात्या, नाही नाही, आता गावातल्या लोकांनी सोबतच काम करीन, आपली माती आपली माणसं आणि आपलंच पीक, यायच्या सोबतच आपलं भविष्य आहे।
0: बरोबर आहे।

0: हा तर मंडळी, हा रमाबाई म्हणल्या त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी मिळून आता आपल्याच पारंपरिक पिकाईवर लक्ष केंद्रित करूया. ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी एकत्र येऊन विहीर काढायची ठरवली आहे, आणि ज्यांच्याकडे जास्त पीक आहे त्यांनी एकत्रितपणे शहरात जाऊन मालिकाचं ठरवलं आहे.
1: अहो भाऊ, तुमचं म्हणणं पट्टे म्हणजे, पण एकट्याने धावपळ करण्यापेक्षा एकत्र आलो तर नक्कीच फायदा होईल. हो
2: अन रमाबाई, तुम्ही पण मार्गदर्शन करा, तुमचं डोकं चांगलं चालते.
3: अरे बापा, आता मी तुम्हाला का मार्गदर्शन करणार बापा. हे सगळं भाऊरावानं त्यांनाच आपल्या मनावर घेतलं आहे. फक्त एकत्र येऊन काम केलं का सगळ्या गोष्टी सोप्या होतात असं मला वाटते.
4: अरे हो, औरा आता पूर्णपणे बदलला आहे. आता फक्त देशी पिकवणार, त्याला आता ड्रॅगनचं नाव पण ऐकायचं नाही का रे.
0: तात्या, आता नका ना ते जुनं काढू. आता मला कळलंय, खरी श्रीमंती पैशामंदी नाही तर गावातल्या एकजुटी आणि मातीत आहे.
4: अगदी बरोबर. आता फक्त हे ड्रॅगन फ्रूटचं कर्ज फेडायला आपण सगळे जण वर्गणी काढूया, म्हणजे भाऊराव पूर्ण सुधारेल. काय म्हणता?
0: आता कोणाचं भेव, कारण संगतीला आहे पूर्ण गाव.

0: तर मंडळी, आपण ऐकलीत कौटुंबिक संवाद मालिका गोष्टी गावगाड्याच्या, ज्याचे लेखक होते ध्रुपद गाडे. सहभागी कलाकार होते शंतनू ठेंगडी, निहास लोखंडे आणि रोहिणी सूर्यवंशी.
1: ओटीवर हा आपला मैत्रीचा कट्टा रंगतो मैत्रिणींसाठी खास,
2: म्हणूनच आपल्या सख्यांना असते ओटीवर कार्यक्रमाची आज.
1: यात असतात स्त्री सक्षम करणारे कायदे वरदाई,
2: तर आपली काळजी घेणारे प्रकृती विषयक सल्ले आरोग्यदायी,
1: अन्नपूर्णा घेऊन येते स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी जी रुचते प्रत्येक गृहिणीच्या मनी,
2: साथ उद्यमी भगिनींच्या मुलाखतींची तर प्रगत शेती करणाऱ्या शेत शिवारातील तीची,
1: कार्यक्रमाची शोभा वाढते गीत संगीत कार्यक्रमानं,
2: तर गोडी वाढते कौटुंबिक संवाद मालिकेनं.
1: असा हा ओटीवर खास ग्रामीण महिलांसाठी असलेला कार्यक्रम,
2: तेव्हा जरूर ऐका
1: कार्यक्रम ओटीवर.

0: गोकुळ कार्यक्रम खास आपल्या बालगोपालांसाठी
1: आणि विद्यार्थ्यांसाठी.
0: यात असते फुल टू धमाल.
1: माझी शाळा मालिकेत ऐकायला मिळते विद्यार्थ्यांची कमाल.
0: कार्यक्रम माहिती आणि मनोरंजनाचा,
1: आपल्यासाठी विविध महत्वपूर्ण विषयांचा. चला तर जाणून घेऊया. घेऊन येते माहिती आणि अभ्यास.
0: तर यातच आपण जाणून घेतो नैसर्गिक आणि तांत्रिक माहिती खास.
1: कधी आपण भेटी घेतो बाल कलाकारांची,
0: तर कधी सफर करतो किल्ल्यांची.
1: कार्यक्रमात चंगळ असते वैविध्यपूर्ण मालिकांची.
0: सोबतीला जोड किलबिल बालगीतांची. तेव्हा ऐका गोकुळ कार्यक्रम खास बालमित्र मैत्रिणींसाठी. गोकुळ मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपलंच एक आवडतं गीत.

0: मंडळी, यानंतर आपण असा कार्यक्रम ऐकूया ज्यात पुरस्कार प्राप्त शेतकरी बंधू भगिनींचे आपण अनुभव ऐकतो आणि त्यातून बोध घेतो. ऐकूया कार्यक्रम गौरव गाथा, ज्यात आज आपण मुक्काम सातलवाडा तालुका साकोली जिल्हा भंडारे येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी गुलाब उके यांची मुलाखत ऐकूया. तर नमस्कार सर, आकाशवाणी नागपूर केंद्राकडून आपलं मनापासून स्वागत करतो. आपला परिचय द्या आणि आपण कुठून बोलताय हे सांगा.
1: गुलाब लक्ष्मण उके, मुक्काम पोस्ट सातलवाडा, तहसील साकोली, जिल्हा भंडारा.
0: अच्छा अच्छा, तर शेती क्षेत्रात किती वर्षांपासून आपण काम करताय?
1: शेतीचं काम जवळजवळ मी 20 वर्षांपासून करत आहो.
0: अच्छा अच्छा, मग सर ही पारंपरिक शेती आहे की आपण स्वतः सुरू केले?
1: स्वतःच करून राहिलो.
0: अच्छा अच्छा, आपल्या सर परिवारात मग साधारण किती लोक असतात?
1: आमच्या परिवारात 7 लोक.
0: अच्छा, आणि सगळेच शेती क्षेत्रात कार्यरत आहेत की मग कोणाकोणाचे जोड व्यवसाय सुद्धा आहेत?
1: नाही, एक चहाची एक दुकान आहे भावाकडे.
0: अच्छा,
1: चाय वगैरे विकते. दोघे भाऊ मिळून सामूहिक शेती करतो. जवळजवळ शेती आमची 8 एकर आहे.
0: अच्छा, 8 एकर दोघांची मिळून. अच्छा, आणि काय काय पीक घेता साहेब आपण?
1: मिरची, वांगा, ना धान, मेन लाख शेती म्हणून आहे शेतामध्ये, त्याच्यापासून चांगला उत्पन्न होतो.
0: ही जी शेती आहे ही किती वर्षांपासून करतो आपण?
1: लाख शेती का?
0: हा, लाख शेती
1: हे पुष्कळ आहे, आजच्या बाप्पापासूनची चालू आहे.
0: म्हणजे याची शेती करावी, म्हणजे या क्षेत्रात आपण हे करावं असं कधी आपल्याला वाटलं? कुठून आपण पाहिलं होतं किंवा काही प्रशिक्षण वगैरे आपण घेतलं का?
1: प्रशिक्षण वगैरे तर नाही झालं, पण हे गावात बाकी लोक करत होते लहानपणामध्ये का नाही, मग मी का नाही असाच, घरचे लोक पैसे वगैरे देत नव्हते मला.
0: अच्छा अच्छा,
1: धंदा करावा लाखाचा.
0: हा,
1: मग 5-6 लोक मिळून लाख खरेदीचा धंदा चालू केला. बीज प्रक्रिया मांडावचा मग चालू केला. मग असाच करता करता आपला तो व्यवसाय वाढत गेला.
0: तर मग याची सर प्रक्रिया कशी असते? जसं आपण आता बीज प्रक्रिया वगैरे सांगितली,
1: दिवाळीच्या मोसम मध्ये 12व्या महिन्यात तो बीज निघते ना, मग ते आपण एक फांदी दुसऱ्या फांदीवर मांडतो ना, मग असा लावत लावत झाडायला लावायचा पर्साच्या. माझ्याकडे जवळजवळ आता 1-2 हजार झाडा होते, त्याचे आता सुटला तो जंगल. शासकीय असं घेवायचं कोणा कास्त करायचं ना, ते मग बीजे करावचा ना, मग गोंदियाला मार्केट लाखाची.
0: अच्छा,
1: लाखाचा रेट आजच्या रेट 500 रुपये किलो आहे साहेब.
0: मग साधारण वार्षिक नफा वगैरे तुम्हाला कशा पद्धतीने होतो?
1: बाकी ह्या भाजीपाल्यापेक्षा 2-3 पट नफा जास्त होतो लाखाच्या. आता 1 महिन्याच्या बाद म्हणजे काय आमची काढणी चालू आहे. लाख म्हणजे हे आता पुष्कळ आमच्या इकडे बरेचसे लोक आहेत लाख शेतीवाले आमच्या भागात, गोंदियापर्यंत आमच्या साकोली तालुक्यापासून तर काय काय लोकांच्या जीवन म्हणजे ह्या लाखावरच काढून राहिले गोंदियाकडचे लोक. आता आम्ही त्याच्याबरोबर हे लाखाचा करतून तर कसा तरी होते साहेब, मकान वगैरे बनवलं ना ह्या लाखाच्या पैशावर 1000 फेसफूटचा.
0: मग यासोबत तुमचा काही कुठला अजून दुसरा जोड व्यवसाय करायचा विचार आहे का?
1: दुसरा जोड व्यवसाय म्हणजे शेतीच आपली हे धानाची. म्हणजे आता माझ्याकडे काय शिळे आहेत, भसा आहे एक ना, आता ट्रॅक्टर वगैरे घेतलो तर जरा ढोरा कमी केलो यावर्षी.
0: जो माल आहे आपला शेतीमाल, धानापासून म्हणा लाख शेतीचा म्हणा, तर हा आपण कुठल्या सब्जी मंडीमध्ये विकता किंवा बाजारपेठ कुठली आहे?
1: धान म्हणजे हा शासनाला देतो साहेब.
0: शासनाला. आणि भाजी जी पिकते ती
1: गावामध्ये बाजार भरते, गावातल्या बाजारात.
0: मग आपण कुठे राज्याबाहेर म्हणा किंवा आपल्या गावाबाहेर वगैरे कुठे निर्यातीचा विचार वगैरे आपला आहे का?
1: नाही, मी आता राज्याबाहेर तर नाही नेलो, पण राज्याबाहेर जो माल जायचे का नाही आमच्या जावळ आहे, म्हणजे मुली नाही आहे.
0: अच्छा अच्छा,
1: तर ते त्याच्या बरोबर आम्ही जोड शेती करतो.
0: अच्छा, म्हणजे तिथे पण शेती आपली सुरू आहे.
1: तो परदेशात माल जाते, पण तो मालक म्हणून मी नाही आहे, जेव्हा याच्याकडे आहे. आता 1.5 एकरा म्हणजे 7 लाखाच्या बोरीचा उत्पन्न झाला.
0: अच्छा,
1: तो माल नागपूर मार्केटला गेला.
0: अच्छा, अरे वा,
1: 35 रुपये ते 40 रुपये किलो ठोक मध्ये.
0: अच्छा अच्छा अच्छा,
1: तर जवळजवळ त्याचे 6-7 लाख रुपये झाले.
0: अरे वा, खूप छान. तर यासोबत आपण मार्केटिंग किंवा आजकाल हे खूप झाले ना की आपला माल लोकांपर्यंत, खूप सारे असे ऍप वगैरे निघाले की सरळ शेतकरी ते ग्राहक वगैरे, तर अशा काही आपण कुठल्या मेळावा म्हणा किंवा सरकारी योजना म्हणा अशा गोष्टींचा काही लाभ घेताय का आपण?
1: आपला साकोली तालुक्यातून शेती

0: जीच्या उत्कृष्ट पुरस्कार मला भेटला या वर्षी
1: अरे वा, आणि कुठल्या गोष्टीसाठी होता तो?
0: धान पिकावर,
1: धान पिकावर? अरे वा,
0: शासनाकडूनच पुरस्कार भेटला आहे. म्हणजे शेतीच्या ज्याच्या तालुक्यातून जास्त जास्त उत्पन्न असेल अशा शेतकऱ्यासाठी, तर बरेचशा लोकांना पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलो होतो मी.
1: अच्छा,
0: त्याच्यात नंबर लागला, 5,000 रुपये
1: बक्षीस.
0: शासनाकडून.
1: वा वा, खूप छान. यासोबतच आपण आताच सांगितलं की आपण बरेचसे शेतकरी मित्र मिळून आपण हा व्यवसाय सुरू केलाय, तर साधारणपणे किती लोक आहेत? 6-7 लोक आहेत का?
0: हे लाखशेतीचे हे बुवा आहे, 20-एक लोक आहो आपण.
1: अच्छा, आपण मग लोकांना पण प्रशिक्षित करता का?
0: सगळ्याला आता मालूम आहे ना कसा लावायचा, म्हणून साधा प्रश्न आहे लाखाचा.
1: हा,
0: असा कठीण नाही आहे.
1: आणि मग आपण एवढ्या सगळ्याला माती परीक्षण, माती व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी,
0: माती परीक्षण झालंय ना जी कृषी मार्फत.
1: अच्छा,
0: दोनदा.
1: अच्छा अच्छा,
0: जसं आपला शरीराचा 7-12 आहे तशी आम्ही या शेतीच्या 7-12 आहे ना.
1: हो,
0: आपण आपला काय करतो ना शरीराची, तशी आम्ही शेतीच्या आहे ना. कृषीनाशक येते ना शेतीवर, आता हमेशा हमेशा पीक काढू काढू काय. आता आपल्या गावात मक्याची शेती आहे, आता उन्हाळी धान आहे 2 एकर साहेब. पाऊस या वर्षात पावसाचं प्रमाण कमी आहे, तर जरा आमदा बरेच लोकांच्या शेती मरून राहिल्या.
1: बरोबर,
0: पुन्हा असून लाईन साथ नाही देऊन राहिली. म्हणजे हायब्रिड वस्तू जरा आम्ही खावल नाही. आम्ही जास्त मुलकीचा वापर करतो, वांगा आहे, मिरची आहे.
1: हो,
0: आम्हालाच ते हायब्रिड वस्तू आवडत नाही.
1: नाही, चांगलं आहे. आणि तुमची रासायनिक शेती आहे की सेंद्रिय?
0: तसा सेंद्रिय खत समजा मी सोडलो होतो मिरचील, रासायनिकचा भू कमी शेतातही. आता धानाचाही आहे का नाही तर आम्ही औषधी तर फवारतच नाही.
1: अच्छा,
0: दुकानात शेणखत वगैरेचा जास्त वापर घेतून घेऊन सगळ्या टाकतो आम्ही आपल्या शेतीत. रजाचा जो प्रमाण आहे, लोक आता ह्या मक्याला एकरी 8-8 थैल्या मारला. शेती बहकल म्हणून मी मका नाही रोवलो साहेब. मग काय तर काही दिवसात बुरशीनाशक येईल, जास्त रजा खत अपेक्षाप्रमाणे जास्त खाना झाला तर माणूस मरेल का राहील. तर त्या प्रकारने मी काय जाणून बुजून नाही जास्त रुपये भेटतील, शेती खराब करावं नाही असा माझा उद्देश आहे.
1: नाही, खूप छान. सरते शेवटी आम्हाला सांगा की आपल्या पुढील योजना काय आहेत?
0: शेतकरी लोक आता काय नाही, हे लोकांनी झाडा जास्त कापला, झाडाच्या प्रमाण काने भू केला. आता माझा पुढचा पाऊल लाक्षेची एक याची जवळच आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये लागून गावाला, त्याची सरकारी मध्ये पर्षाची झाड आहेत 2-4 हजार. तर त्याच्या त्या वन समितीला भेटलो मी, तर देऊ म्हणलं काय ना विकत, तर तेथे लावून बीज प्रक्रिया आमदा करावचा असा विचार आहे. म्हणजे वाढावचा धंदा.
1: हा, धंदा वाढवतोय. नाही सर, खूप छान. आणि आपण थोडा वेळ दिलात आणि आपल्या व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती दिली. नक्कीच आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना याचा लाभ होईल. खूप खूप धन्यवाद साहेब. तर मंडळी, गौरव गाथा कार्यक्रमाअंतर्गत पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी गुलाब उके यांची मुलाखत आपण ऐकलीत. हे मुक्काम सातलवाडा तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहेत.

0: आली हो आली, पत्र आली,
1: आम्हाला आमच्या कार्यक्रमांची पोच पावती मिळाली.
0: आता ऐका, ही पत्र कोणाची?
1: तर ही आमच्या लाडक्या श्रोत्यांची.
0: या पत्रात असं असतं तरी काय?
1: यात असतात श्रोत्यांचे अनमोल अभिप्राय,
0: यात आवड असते गीतांची,
1: पूर्ण होते इच्छा मनोरंजनाची,
0: अशा आपल्या पत्रांची आम्हाला असते आतुरतेने आस.
1: तेव्हा श्रोते हो, आपली पत्र पाठवा आम्हाला खास.
0: लिहा मजकूर आमच्या कार्यक्रमांच्या अभिप्रायांचा,
1: त्याला जोड असू द्या आपल्या आवडीच्या गीतांचा.
0: तेव्हा पाठवा पत्र राम राम मंडळी, केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग, आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001 या पत्त्यावर.
1: आपल्याच पत्रांना पोच देणाऱ्या राम राम मंडळी कार्यक्रमात.

0: शेती व्यवसायाची शास्त्रोक्त माहिती,
1: पीक लागवडीचं सुधारित तंत्र,
0: तसंच तज्ञांचा गुरुमंत्र,
1: प्रत्येक हंगामाची तत्परतेने माहिती,
0: आमच्या विशेष मालिका आपल्यासाठी घेऊन येते,
1: शासनाच्या नवीन योजना,
0: तर प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव,
1: बोल कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे
0: आणि शेतमाल निर्यातदारांचे
1: थेट संवाद शेतकऱ्यांशी,
0: पशु आणि शेती विषयक शंकांचं निरसन करी
1: घेऊन येतो आम्ही पशु जगत कृषी।

0: तंत्रज्ञानाचं नवं दालन
1: करतो कौटुंबिक संवाद मालिकेत आपले मनोरंजन
0: साथ तुमच्या मनोरंजनाला तुमच्या पत्रांची आवडीच्या गीतांची आणि अभिप्रायांची
1: घेऊन येतो कार्यक्रम आवड बळी राजाची कार्यक्रमाला जोड पूरक व्यवसायांची
0: तर असा हा सर्व समावेशक कृषी मार्गदर्शन पर कार्यक्रम
1: माझं घर माझा वावर
0: तेव्हा ऐका दररोज रात्री ठीक 7:30 आपलाच कार्यक्रम
1: माझं घर माझा वावर चला तर यासोबतच आजचा कार्यक्रम इथे संपवतो स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा तोवर मी शंतनू ठेंगडी घेतो आपली रजा नमस्कार.

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: पिकांना भारी वाढ आणि दमदार उत्पादन हवं असेल तर आहे एक उत्तम खत, किसान शक्ती निर्मित भारत NPK 515010 युरिया शक्ती.
3: होय, किसान शक्ती निर्मित भारत NPK 515010 युरिया शक्ती, ज्यामध्ये आहे नायट्रोजन, फॉस्फेट, गंधक आणि कॅल्शियम, जे पिकांच्या वाढीत आणि उत्पादनात लक्षणीय वाढ करते.
2: सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त खत, प्रधानमंत्री सबसिडी सह उपलब्ध खत आणि विश्वासार्ह. आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्राशी संपर्क करा आणि आजच किसान शक्ती निर्मित भारत NPK 515010 युरिया शक्ती बुक करा.
4: अब 70 वर्ष से अधिक उम्र के देश के हर बुजुर्ग को अस्पताल में मुफ्त इलाज मिलेगा.
5: देश के युवाओं ने लिया है न्यू ईयर रेजोल्यूशन. 70 साल के पार सभी बुजुर्गों का आयुष्मान व्यय वंदना कार्ड बनाने का, 5,00,000 रुपए के मुफ्त उपचार का उपहार पहुंचाकर भारत को आयुष्मान बनाने का. आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड करें और 70 वर्ष या उससे अधिक आयु के बुजुर्गों का आयुष्मान व्यय वंदना कार्ड बनवाएं. अधिक जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें.

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील. क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस.
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
4: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
3: आप भी जुड़िए हमारे साथ
4: विज्ञापन के जरिए.
3: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
4: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
3: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
4: फोन नंबर है 254-8271
3: 254-8271.
5: शास्त्रीय संगीताचा आनंद लुटा आकाशवाणी वरून.
6: आलाप बोल आलाप, मोठा ख्याल छोटा ख्याल,
5: बोलताना दाणेदारताना,
6: मसीद खानी गत रजा खानी गत
5: झाला तर कधी कधी वाद्यांची जुगलबंदी.

0: राग रागिणींमधून वातावरण निर्मिती अनुभवा,
1: शब्दांच्या पलीकडचं जग अनुभवा,
0: सप्त सुरांचं आसमंतातलं वास्तव्य मनात उतरवा.
1: आकाशवाणीच्या माध्यमातून
0: घरंदाज दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐका
1: फक्त आकाशवाणीवरून.
0: ऐकत रहा
1: आकाशवाणी.

0: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर.
1: अहो हो आलेच.
2: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
1: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
0: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामग्री.
3: उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा

0: त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्रॉऑर्डिनरी एक्सपान्शन इन आवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व

सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीताचा कार्यक्रम. उत्तम गवांडे आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं. छत्रपती संभाजीनगर केंद्राचा हा कार्यक्रम आहे.

गुलाबराव माणिकराणी पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीत होती. छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. भावधारा कार्यक्रमात

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री श्रोते हो आपल्याला ऐकत आहोत. विलंबित ख्यालाची बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकरी यांनी, हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कंकणा बॅनर्जी यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग बागेश्री. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz आपण आमचे कार्यक्रम ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 10:30 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: प्रसारित करत आहोत आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक दीबा मोकाशी. सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे. सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.
2: आता मी तुका आहे, मी कान्हा नाही, मी तुका आहे, मी तुका आहे. मी आता इथून उठून कुठं जाईन, काय करीन? मी तुका आहे आता मी छे छे. हे असं क्षण दोन क्षण त्याच्या आयुष्यात जाऊन बसणं अशक्य आहे. तो संसाराच्या हौसेत होता तेव्हा क्षण न दवडता हौस करत होता. विरक्त झाला तेव्हा क्षण न दवडता विठ्ठलाचा विचार करायला लागला. त्याच्या मनाचं पाखरू ज्या ज्या फांदीवर बसत गेलं त्या त्या फांदीवर रमत गेलं. असं हे त्याचं मन मी कसं काय पकडू? काय झालं असेल? तुका दादा बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल आणि वाहून गेलास? नाही, तो बेभान अवस्थेत नदीत शिरलेला असताना एखाद्या सुसरीनं किंवा मगरीनं त्याला

0: विमानही नाही वैकुंठही नाही, तो इथंच कुठंतरी मला सापडणार माझी खात्री आहे. मागच्या वेळेला 7 दिवस शोधलं होतं, आता वेळ आली तर 17 दिवस शोधीन. हो पण ही शोधाशोध तरी का आली, का आली ही शोधाशोध, तुका असा का झालाय? ते दोन मृत्यू झाले नसते तर तुका असा झाला नसता, माझी खात्री आहे.
1: कान्हा बाबा गेल्यावर आईनं विचारलं हे काय झालं रे? मी तेच विचारतो, हे काय झालं? बाबा का गेले? आई का गेली? सावजीनं अंग काढून घेतल्यावर किती हिरिरीनं मी उदिम करू लागलो, हौसेनं व्यापार केला, कसोशीनं सावकारी केली, थैल्या भरभरून होऊन घरी आणले. बाबांना धन्य वाटलं आपल्या, आईनं कुरवाळलं, आणि काय झालं? मला वाटलं मी उद्योग नीट सांभाळू लागलेलो आहे, बाबांना सुख देत राहू, मोठ्या वैभवात जगू, सगळं उत्तम होणार, कष्टाची फळं मिळणारच, पण काय झालं? काय मिळालं? धन मिळालं, धन मिळाले, आई बाबा गेले, त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग नाही झाला काने. भरलेल्या सुखी संसारातून आई बाबांना कुणी उचलून नेलं? हा मृत्यू कोण आहे? आणि त्याला माणसांच्या भावनाची चाळ का नाही? आम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही. कान्या कान्या, अरे हे किती भयंकर आहे! एक मृत्यू सारं संपवतो आणि आपल्याला त्याची जाणच नसते.
0: एकीकडे डोक्यात हे असले विचार आणि वर उन्हाची काहिली. ज्या उन्हात शेत नांगरत असताना, गवत कापत असताना, खड्डा खणत असताना शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती, तेच ऊन आता पार निराळी भावना देत होत. निसर्ग तोच असतो, मनाची अवस्था बदलली की वेगळा दिसतो. तुका दादा सापडला की ही भावना कुठल्या कुठं निघून जाईल. दुष्काळ, दुष्काळ, या दुष्काळातच तुका दादा तुझी पहिली बायको अन्न अन्न करत तडफडत मेली. सकाळ दुपार संध्याकाळ तू गाव हिंडून परत येत होतास, आपले देणेकरी तोंड चुकवत होते. त्यावेळेला तू विठ्ठल वेडा नव्हतास, कवीही नव्हतास. आज जी 4 संत मंडळी तुझ्या भोवताली आहेत तीही त्यावेळेला नव्हती. लहानपणी जसा न खेळता येणारा खेळ तू जिद्दीनं खेळलास, संघावर पडलेली सावकारी चोखपणे सांभाळलीस, तसाच हा दुष्काळाचा तडाखा तू हिमतीने अंगावर खेतलास. तो दादा मला आवडला, कारण तुझी बायको गेली, मुलगा गेला, दुःखानं तू भयंकर हतबल झालास, तरी तो दादा मला आवडला, कारण अशा दुःखाच्या वेळी आम्ही 4 चौघे जसे वागू तसाच तूही वागत होतास. तू असा हतबल झालास आणि सगळा घराचा कारभार मग मी हिमतीनं अंगावर घेतला. पण त्याच वेळेला सावकार आपल्या दाराशी आला, आपलं दिवाळं निघालं, आकाश कोसळलं. पण तरी काय झालं रे तुका दादा? दुष्काळ कधीतरी संपतो, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा व्यवहार सुरू होतात, सावकारी पुन्हा सुरू करता येते, पण तू तिकडे वळला नाहीस, तुझं विश्वच निराळं झालं. पाऊस, दुष्काळानंतरचा पहिला पाऊस. मला आठवतंय, मी इथेच कुठेतरी कोपऱ्यात काही कंद मुळा किंवा काही पाला खायला मिळतोय का पाहत होतो. गेले काही दिवस आकाशात नुसते ढग येत होते.

ये तो भर का माम। ओ काका ये तो म्हणून भेटेल त्याचा निरोपही घेत होता। आपणच कल्पना करायच्या, आपणच नवनवी विश्व निर्माण करायचे। परस्त्रीनं आपल्यावर मोह घातला तर असा एकदा फक्त विचार त्याच्या डोक्यात आला आणि लगेच त्या मोहातून आपण सुटलो असा अभंगही त्यानं रचून टाकला। तशी स्त्री ही नव्हती आणि तसा मोह ही नव्हता। तसंच

0: ढगांनी जोर धरावं म्हणून मी प्रार्थनाही करत होतो आणि अचानक सडसडत अंगावर पावसाचे थेंब पडायला लागले. ते हातावर तोंडावर झेलत मी बेभान होऊन नाचायला लागलो. ही धरती जशी पावसाच्या एकेका थेंबाला भुकेली होती तशी माझी कोरडी कातडी ताणलेली होती. मी अंगातलं कुडतं काढून फेकून दिलं. सर्वांगाला पावसाचा स्पर्श होऊ दिला. गारांचा मारा व्हायला लागला. मी मुठभर गारा गोळा केल्या आणि आकाशाला अर्पण केल्या. मुसळधार पाऊस कोसळायला लागला. मी कृतज्ञ उभा होतो. थोड्या वेळानं पाऊस थांबून सगळीकडून पाणी वाहण्याचे गोड आवाज कानावर पडायला लागले. मग आम्ही मेलेल्या ढोराचा सापळा समजलो होतो. त्या सापळ्यानं मान वर केली होती. दादा तूच सांग, माझ्यासारख्या संसारी माणसाला आनंद व्हायला आणखी काय हवं असतं? देवानं पाऊस चांगला द्यावा, विहिरीनं पाणी चांगलं यावं, शेतात कणसं सुंदर लागावीत, बायको मुलं सुखात समाधानात असावीत, सण समारंभ थाटानं करावेत, आणखी काय हवं? पण हे मला वाटलं, तुला नाही. तू आपला उठलास आणि भंगलेल्या देवळाच्या दुरुस्तीला लागलास.
1: कान्ह्या, काल भिंत नीट करून हातपाय धुवून मी देवळात जाऊन विठ्ठलाला नमस्कार करून बाजूला बसलो. माझ्या मागून एक गावकरी आला. दर्शन घेऊन तो पलीकडे बसला. मग आणखी एक गावकरी आला, तोही नमस्कार करून बसला. मला नवल वाटलं, कारण माझी जराही चलबिचल झाली नाही. दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती. प्रत्येक जवळ आलेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता रे. कित्येकदा मी भिवून घरात अगदी आत काळोखात जाऊन बसे. पण यावेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही. माझं मन निवांत होत. त्यापूर्वी मी अनेकदा देवळात गेलो असेन, पण त्या दिवशी मला देऊळ काय असतं हे कळलं. गावात देऊळ हेच एक असं ठिकाण असतं कान्ह्या, जिथे व्यवहार संपतात. विठ्ठल रखुमाई असलेल्या या चार भिंतीत माझ्यासारखा दिवाळे निघालेला येतो, माझा सावकार येतो, पांडुरंगा पुढे ते समान होतात. आपण माणूस म्हणून हे समानतेचं तत्व हरवून बसलोत कान्हा. कान्ह्या, मी ठरवलं सावकारी इंद्रायणीत बुडवायची. कान्हा, ज्याच्या घरावर मी जप्ती आणीन, ज्याच्या दाराशी धरणं धरीन, त्याचा आणि माझा शेवट एकच. मग मी धनको होऊन दुसऱ्याला काल उभडावं? मी ठरवलं सावकारी इंद्रायणीत बुडवायची.

0: दादा, तुला सावकारी इंद्रायणीत बुडवायची होती. तुझं ते बोलणं ऐकून मी इतका भारावलो की सरळ घरी जाऊन गहाणखतांचं दप्तरच घेऊन आलो. कपाट उघडताना आपल्या बायकांच्या नजरा माझ्या पाठीला कळत होत्या. आता या वेळेला गहाणखतांचं दप्तर कशासाठी काढतोय त्यांना कसं सांगणार? इतक्यात मुलांपैकी एक जण येऊन माझा धोत्राचा सोगा धरून पायाशी उभं राहिलं. त्याच्याकडे पाहिलं आणि वाटलं, ही गहाणखत बुडवल्यावर या पोरांचं कसं होणार? ही अन्न अन्न करत दारोदार फटकत राहणार, तू आमच्या अख्ख्या कुटुंबाला भिकेला लावणार, आमचा दुष्काळ कधीच संपणार नाही. त्यावेळेला रागावून मी तुझ्याशी खूप भांडलो. दादा, मला क्षमा कर. तुझ्या मनात काय काय चाललं होतं हे करण्याचं पोचच मला तेव्हा नव्हता रे. तू आपला एक एक मार्ग मोकळा करत चालला होता असे माझ्या ध्यानातच आलं नाही. संसारी संकुचित वृत्तीचा भाऊ जे जे बोलेल ते सगळं मी तुला फोललो. तुला तुझ्या कुटुंबाची पर्वा नाही दादा, भावाची भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही. आपल्या बाबांनी बांधत आणलेला कष्टाचा धंदाही तू धुळीला मिळवतोयस. आपला सावजी विरक्त होता होता ना, पण त्याची जबाबदारी संपल्यावर म्हणजे त्याची बायको मेल्यावर तो निघून गेला. इथं तुझी बायको मुलं आहेत, माझी बायको मुलं आहेत, सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असताना तू गहाणखत नाही नाही. मला मला मला आधी सांग, तू संसार बुडवणार आहेस तू? मग गहाणखतातला माझा अर्धा हिस्सा मला काढून दे आणि मग तुला काय वाटतील ते कर. तुझा चेहरा कष्टी झाला होता. मी दिलेलं गहाणखतांचं दप्तर तू परत माझ्या हातात ठेवलंस. मी ते निवडलं, उरलेलं तुझ्या हातात ठेवलं. तू त्यात एक मोठासा दगड भरलास, टोहात उतरलास. पांडुरंग पांडुरंग, तुझा चेहरा आनंदी झाला होता. मनावरलं कुठलं तरी जड वजन तू दूर केलं होतंस. बराच वेळ इंद्रायणीच्या काठाशी आपण दोघेही स्तब्ध उभे होतो. आजवर कधीही झाला नव्हता इतका दुरावा अचानक आपल्यात उत्पन्न झाला होता. तू आता असाच अबोल राहणार, माझ्याशी कधीच बोलणार नाहीस असं वाटून मला आतून खूप कदकतून येत होत. निवडलेली गहाणखत पाण्यात फेकून द्यावीत, केलेल्या अपराधाची क्षमा मागावी असं फार मनात येत होत, पण ते धैर्य मला झालं नाही.
1: मी तुझ्यावर रागवलो नाही कान्या. अरे, माणसांची जी सांसारिक दुःख दिसतात ना, ती खरी दुःख नव्हेतच. व्यवहारातून दुःख निर्माण होतात, ती दुःख खोटी, व्यवहारही खोटा. खरं दुःख जन्म घेण्याचंच आहे, कारण एखाद्याचं एक दुःख दूर करावं तोच तो दुसरं दुःख करू लागतो. एक गरज पुरवावी तर दुसरी उत्पन्न होते. अशी दुःख निवारण करणं पोरपणाचं आहे रे बाबा. चल घरी जाऊ.

0: सूर्यनारायण क्षितिजाकडे उतरायला लागलेले आहेत.
1: तुका सापडला का नाही सापडला याचा या सूर्याला काही आहे का? माणसाचं महत्व फक्त माणसाला, ही पंचमहाभूत त्याला विचारत सुद्धा नाहीत. या निर्घृण पंचमहाभूतांपासून तुझी रक्षा करायलाच पाहतो रे आम्ही तुकया. तुकाराया, माझ्या एका हाकेला तरी ओ दे रे बाबा. आणि तू असं कुठे जाऊन लपलायस जी जागा मला अपरिचित आहे, की तू आता मला कधीच सापडणार नाहीस. आणि तू गेल्यावर मला काय उरलं रे? लोकांना काय तुझं कवित्व पुरेल, पण तुझे ते कवितांचे नुसते कागद पाव. तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू. तुझं कवित्व मी नेहमीच उत्सुकतेनं वाचत आलो रे तुकाराया. तू रात्री लिहून ठेवलेले अभंग मी सकाळी उठून वाचायचो, मग माझ्या कामाला लागायचो. आणि तुला एक सांगू का, ते तू लिहिलेले अभंग वाचून वाचून मी चोरून चोरून अभंग लिहायला लागलो. पण तुला इतके अभंग कसे सुचतात मला कधीच कळलं नाही. तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा, या गाभ्याची कल्पना तुला कशी काय सुचली असेल? बरं, एखादा प्रसंग पाहून तुला अभंग सुचतो का? एखादी कल्पना डोक्यात येऊन त्याचा अभंग होतो? ते आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही, तुला कसं काय सुचलं असेल? मीही एखादी भावना घेऊन अभंग रचतो, पण पुढचे कित्येक दिवस महिने कोरडे जातात. पण एखादी मधमाशी जशी भराभरा फुलावरून मध वेचत जाते, तसे अनेक वस्तू विषयावरून तुझे अभंग ते रे.

0: परिमळ म्हणूनच चोळू नये फूल, खाऊ नये मूळ आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनिया नाद पाहू नये. कस काय सुचलं असेल तुला? आणि काय रे, मी रोज सकाळी उठतो, शेतावर जातो, दुकानावर बसतो, तुझ्या बायका मुलांचं, माझ्या बायका मुलांचं, सगळ्या घराचं मी बघतो. माझं जीवन जास्त धावपळीचं असताना जीवनातलं सूक्ष्म तुला कसं काय कळतं? जीवनातला प्रत्येक क्षण तुझ्यासाठी जिवंता. जणू तुला पाहताच जीवन आपल्या पाकळ्या उघडून तुझ्या समोर उभं ठाकतं आणि मला पाहताच पाकळ्या मिटून घे. मरण माझे मरोन गेले, मज केले अमर. ठाव पुसले बुड पुसले, वोस वोसले देह भाव. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. जलदिव्य. 13 दिवसांचा निश्चक्र उपवास. अभंगांच्या वयात तरल्या तरच पुढे कवित्व. जातीने शूद्र आणि वेदांत सांगतो म्हणून प्रायश्चित.
1: कान्हा, मी वया इंद्रायणीत बुडवणार. माझ्या वयांचे कागद बुडणार की कवित्व, हे पांडुरंगाला आणि ज्या लोकांना माझे अभंग महत्वाचे वाटतात त्यांना ठरवू दे. अनुभवाचे शब्द बेगडी असतील तर रसातळालाच गेलेले बरे. त्यानिमित्तानं आपली पण पारखच होईल. केवळ जन्माच्या आधारे कोणीही मनुष्य ज्ञानी अज्ञानी ठरत नाही. आणि आपलं तोंड शक्तीच्या जोरावर दाबलं जाऊ शकतं, मन आणि बुद्धी नाही. अन्याय करणारा कोणीही मक्तेदार असंच वागतो. पण आपण का घाबरायचं? चोखोबा ज्ञानोबा कुठं घाबरले? दयामध्ये लोणी असतं हे सर्वांना ठाऊक असतं. पण जो मंथन कसं करायचं हे जाणतो तोच ते लोणी वेगळं काढू शकतो. लाकडात आपोआप अग्नी प्रज्वलित कसा होईल? त्यासाठी घर्षण करावंच लागतं ना. खडे निवडले तरच दळण चोख मिळेल. तण काढूनच शेताचे हित राखावं लागतं. वागण्याची ही नीती, हे नियम, यांचा विचार केला नाही तर हित होत नाही रे बाबा. माणसानं स्वतः हालचाल केली तरच त्याच्यावरची संकट निवारली जाऊ शकतात. मी वेद बोलतो. काही ब्राह्मण माझ्या पाया पडतात आणि त्यामुळे धर्म बुडतो. मला गुरु शिष्य भोंदूबाजी मान्य होत नाही. हा माझा दोष असेल तर त्याचं प्रायश्चित्त घ्यायलाच हवं. आणि मी नाही म्हणालो तरी ते मला भाग पाडतीलच. माझा भरोसा आता पांडुरंगावर आणि लोकांवर आहे रे कान्ह्या.
0: जलदिव्य झालं. अभंगांच्या वया तरल्या. जलदिव्यातून सुरक्षित बाहेर आल्या. आता त्या कशा तरल्या कोण सांगणार? त्यांच्यावरला तो दगड मगरीनं ढकलला का कासवानं खेचून नेला का प्रत्यक्ष विठ्ठलानं त्याच्या समोर येऊन हे घे रे तुझ्या वया म्हणून तुझ्या पुढे धरल्या रे? पांडुरंग, पांडुरंग. तुकाच्या शोधाचा आज 3रा दिवस. तिसऱ्याही दिवशी मी इंद्रायणीवरच येऊन पोचलो. माझ्या मागोमाग रामेश्वर भट, मंबाजी, बहिणाईचा नवरा आणि गावकरी. काय झालं काका? काका काय झालं? कुणी काहीच बोले ना. असह्य शांतता. इतक्यात एक जण धीर घेऊन म्हणाला,
2: तुका सदेह वैकुंठाला गेल्याच्या वदंता आहे.
3: माझी आई म्हणाली तुकारायांना विमानानं उंच उंच नेलं.
4: त्याला मगरीनं ओढून नेलं असेल.
5: छाओ, डोहात उडी टाकली.
2: कुणी म्हणतंय त्याला जंगलात नेऊन?
0: मला पुढचं काहीच ऐकूया ना. डोळ्यासमोर अंधार आली, पायाखालची जमीन हादरायला लागली, डोक्यात सर्वत्र कोलाहल. मी एकटा झरझर झरझर झरझर झरझर इंद्रायणीच्या काठाने निघालो. प्रत्येक कातळातला प्रत्येक खड्डा मी नीट निहाळत होतो. असा कसा जाईल तुका दादा? तुका दादा मला न सांग, असा कसा जाईल तुका दादा? हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या डोक. नाही पण कदाचित त्याला पांडुरंगानं आपल्या सोबत

आणि अचानक एका कातळाच्या बाजूला मला तुकाची खोंगडी टाळ दिसले. मी ते उचलून उराशी कवटाळून घरी आलो. विठ्ठला समोर उभा राहिलो. काय रे नष्ट्या नारायणा, परा फेटलायस बाबा आम्हाला. का रे, आम्ही निष्काम राहिलो म्हणून आमच्या बरोबर तुझ्या मनाला येईल तस तसे खेळ आमच्या बरोबर खेळतोस? घर बुडव्या काळ तोंड्या, बोल कुठाय माझा भाऊ, बोल कुठाय माझा भाऊ. थिंद थिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काय वेड्या जाणीतले. केली तरी बरे मज भेटी भावास, नाही तरी नाच आरंभिला. मरावे मारावे आले प्रसंगा, बरे पांडुरंगा कळले सावे. तुकया बंधू म्हणे तुझी माझी उरी, उरली न धरी भीड काही. मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान, दे माझ्या आणून भावावेगी. रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून, दे माझ्या आणून भावावेगी. नको आपुली या नेऊ वैकुंठासी, दे माझ्या भावासी आणून वेगी. नको होऊस काही होशील प्रसन्न, दे माझ्या आणून भावावेगी. तुकया बंधू म्हणे पहा हो नाही तरी, हत्या होईल श्री पांडुरंगा.

तुका जाऊन आज 2 दिवस झाले. मी सारखा आत बाहेर करतोय. दरवेळी माझी दृष्टी घरातलं सामान पाहण्याऐवजी त्यांना चिकटलेल्या आठवणीच पाहतय. या इथेच आम्ही जन्मलो, वाढलो, हसलो, रडलो, खेळलो, दंगलो, फंगलो. पांडुरंगा, तुका तुझा तो विलक्षण प्रदेश शोधायला निघून गेला. जाताना त्याची टाळगोधडी, कवित्व सगळं काही सोडून निघून गेला. इतकंच काय, त्यानं स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःचं मानलं नाही. तुझा तो विलक्षण प्रदेश मलाही दिसतो, जाणवतो, पण हा इथला प्रदेश सोडून मी त्यात प्रवेश नाही करू शकत. तेवढी ताकद माझ्यात नाही. परवा मी तुझ्यावर रागावलो, शुद्ध हरपलो, क्षमा कर. आता सगळे राग संपले. आता सगळे दिवस मी योगक्षेमात मुलं बाळ वाढवण्यात घालवणार. तुकाचे अभंग गात गात जबाबदारीनं वागणार. तू आहेस नाहीस, तुझी कृपा आहे नाही, आता कसलाच विचार नाही. तू असशील तर तुझ्या घरी सुखाने अस, मी माझ्या घरी सुखाने असेन. तिघा भावातलं मी एकटाच उरलोय तरी तुला तोष देत नाही, नाही तुझ्यावर रागही नाही. तुका तुला विचारायचं ना, तुझं गाव कुठलं? तो तुझं गाव शोधायला तुझं नाव घ्यायचं सोडूनच निघून गेला. पण पांडुरंगा, मी तुझं नाव खेत खेतच या संसाराच्या सागरात उतरतो आहे. जोवर तू माझ्या भावाची भेट खडवून आणत नाहीस, तोवर आता मी तुझं नाव खेतच राहणार. तुकाच्या आकांतानं खेत राहणार.

0: आनंद ओवरी या नभोनाट्याचा हा होता भाग दुसरा आणि अंतिम. लेखक दीबा मुकाशी. सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे. संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी. गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर टीका 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.